सुचित्रा भागवत यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर. मंडळी, आपल्याकडे देवीची उपासना होत असताना विविध रूपामध्ये तिचं आपण वर्णन झालेलं पाहतो आणि त्याच्यामध्ये आपण जिला धनाची देवता म्हणतो लक्ष्मी, तर लक्ष्मीच्या निर्मितीची एक कथा सांगितली जाते जी समुद्र मंथनाशी जोडलेली आहे, पण त्याच्या आधी घडलेली पार्श्वभूमी सांगणारी एक कथा ती बऱ्याचदा माहिती नसते. ती अलीकडेच वाचनात आली आणि त्यामुळे लगेच आपल्यासाठी ती घेऊन याविषयी वाटली. असं म्हटलं जातं की दुर्वास ऋषी एकदा कैलास पर्वतावरनं भगवान शंकरांचं दर्शन घेऊन परतत होते आणि त्यावेळेला भगवान शिवांनी त्यांना एक अतिशय दिव्य अशी माला दिली होती. परत येत असताना दुर्वास ऋषींना देवादिदेव इंद्रदेव त्यांचं दर्शन झालं, ते भेटले. तर त्यांच्या अर्थात दुर्वास ऋषींच्या हातात जी माला होती जी भगवान शंकरांनी त्यांना देऊ केली होती ती ऋषींनी इंद्रदेवांना देऊ केली आणि इंद्रदेवाने ती माला अतिशय आदराने स्वीकारली. पण त्यांना अहमही होता, त्यामुळे त्यांनी काय केलं की ती जी माला होती आपला हत्ती ऐरावत त्याच्या डोक्यावर एक पुष्पहार म्हणून ती माला त्यांनी घातली आणि त्यानंतर ऐरावताला तो त्याचा गंध सहन न झाल्याने ऐरावताने ती माला फेकून दिली, तोडून फेकून दिली. हा प्रकार घडल्यामुळे दुर्वास ऋषींबद्दल आपल्याला माहिती आहे की अत्यंत रागीट होते, ते संतप्त झालेत आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की त्याची समृद्धी हिरावून घेतली जाईल आणि देवी लक्ष्मी त्याच्यापासनं दूर जाईल, म्हणजे धनाची देवता जी आहे ती त्याच्यापासनं दूर जाईल. आणि मग दुर्वास ऋषींच्या ह्या शापामुळे धन संपत्ती सगळी त्याच्यापासनं इंद्रापासून अदृश्य झाली आणि त्यामुळे देवतांची शक्ती क्षीण झाली. त्याचा फायदा घेऊन राक्षसांनी देवांवर हल्ला केला आणि स्वर्गाचा ताबा घेतला. असहाय्य अवस्थेत देवी देवता सगळेजण ते ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनी समस्या सांगितली की असं असं झालंय. त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवांनी इंद्रदेवांना सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला तुमची ही जी धनाची देवी आहे ती जोपर्यंत परत येणार नाही तोपर्यंत तुमची शक्तीही परत येणार नाही. मग ती परत कशी आणायची? तर मग त्याच्यानंतर पुढे ती सगळी समुद्र मंथन होईल, त्याच्यामध्ये तुम्ही राक्षसांशी युद्ध करा आणि त्या युद्धामध्ये जे काही मंथन होईल त्या मंथनामधनं जी देवता निर्माण होईल तिला मात्र तुम्ही व्यवस्थित जपायचं, तिची काळजी घ्यायची आणि मग त्या समुद्र मंथनामध्ये देवी लक्ष्मी प्रकट झाली हातात कुंभ घेऊन, अशी ती पुढची सगळी कथा. पण त्याच्या अगोदर हा दुर्वास ऋषींचा जो रागाचा पारा चढणं वगैरे हे माहिती नसतं बऱ्याचदा, तर ती गोष्ट आपल्यापर्यंत लगेच आणावीशी वाटली वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने 107.1 मेगाहर्ट्झवर FM रेनबोवर.

नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि आपल्या देवी देवतांच्या हातामध्ये अनेक विविध गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यातली एक गोष्ट विशेष करून लक्ष्मी देवीच्या हातात आढळणारी कमळाचं फूल. आता कमळ या फुलाला आपल्याकडे असलेला राष्ट्रीय फुलाचा दर्जा असेल किंवा विविध देवी देवतांच्या हातामध्ये शोभणारं कमल तर ते आहे, पण हे केवळ आपल्या देशापुरतं मर्यादित नाही आहे. इतर असे अनेक देश आहेत की ज्यांच्याकडे कमळ आणि त्याला असलेलं सांस्कृतिक महत्त्व हे खास आहे. म्हणजे आपण जर व्हिएतनामला गेलो तर कमळ हे व्हिएतनामचं सुद्धा राष्ट्रीय फूल आहे आणि कठीण परिस्थितीतही पवित्रता, सौंदर्य आणि चिकाटी याचं प्रतीक कमळाला मानलं जातं. तिथली जी मंदिरं आहेत, साहित्य, चित्रकला आहे त्यामध्ये सुद्धा कमळाला विशेष स्थान दिसतं. श्रीलंकेचं राष्ट्रीय फूल म्हणजे निळं कमळ आहे. बौद्ध धर्मात कमळ हे शुद्धता, करुणा आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. भगवान बुद्धांनाही अनेकदा कमळावर बसलेलं दाखवलं जातं. जगातील अशुद्धतेत राहूनही आत्मिक शुद्धता जपता येते हा संदेश त्यातनं दिला जातो. प्राचीन इजिप्तमध्ये सुद्धा कमळाला राष्ट्रीय फुलाचा मान होता. नाईल नदीत उगवणारं निळं कमळ हे सूर्य, जीवन आणि पुनर्जन्माचं प्रतीक मानलं जायचं. कमळ सकाळी फुलतं, रात्री मिटतं, त्यामुळे सूर्याच्या चक्राशी ते जोडलं गेलं होतं आणि त्यामुळे आजसुद्धा प्राचीन इजिप्शियन कला जितक्या आहेत, शिल्पकला आहेत, वास्तुकला आहेत, त्यात कमळाची नक्षी दिसून येते. आणि बांगलादेश, त्यांचंही राष्ट्रीय फूल शापला, शापला म्हणजेच जलकमल, वॉटर लिली, कमळाच्या कुटुंबातलंच एक ते फूल आहे. तिथे ते नद्या, तलाव आणि जलाशयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आढळतं, पण नैसर्गिक सौंदर्य, जलसंस्कृती याचं ते प्रतीक मानलं जातं. म्हणजे आपल्याकडे जसं कमळाला खास महत्त्व आहे, तसंच महत्त्व इतर देशांमध्ये सुद्धा त्यांच्या त्यांच्या संस्कृतीत आहे हे नक्कीच. आपल्या बऱ्याच श्रोत्यांनी दुर्गे दुर्गटभारी आरतीची आज आपल्याकडे फरमाईश केली होती, पसंती कळवली होती. तर सगळ्यांसाठीच स्नेहल भाटकर आणि सहकारी यांच्या स्वरातली ही देवीची आरती.

आणि आता नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका अतिशय छोट्याशा अशा बोधकथेकडे. एका बाईला दागिन्यांचा विलक्षण सोस होता आणि तिला घरातनं ते दागिने मिळणं शक्य नव्हतं, घरची परिस्थिती तशी नव्हती. मग तिने ठरवलं आपण परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी तप करायचं. घरातल्या सगळ्यांनी की अगं तू एक आई आहेस, तू एक पत्नी आहेस, तुझ्या या सगळ्या जबाबदाऱ्या टाकून तू आता तप करायला जाणार? तर म्हणे हो, मला तुम्ही काही दागिने वगैरे देऊ शकत नाही, तर मग मी तपसिद्धीने दागिने मिळवणार. आणि अतिशय ह्या सुखाच्या उतावळ्या सगळ्या स्वभावात ती स्त्री तप करण्यासाठी गेली. तप करत असताना सुद्धा मनामध्ये विचार हाच, म्हणजे अत्यंत एकाग्रपणे तिने तप केलं, पण मनात विचार हा की आता जेव्हा हे तप सफल होईल तेव्हा मी काय मागेन परमेश्वराकडे, तर मी त्याच्याकडे भरपूर सारे दागिने मागणार. आणि मग तिच्या तपसिद्धीने खुश होऊन प्रत्यक्ष भगवान समोर आलेत आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे आणि त्याच्यामुळे तुला हवं ते माग. त्याच क्षणाची ती वाट बघत होती तर तिने लगेच सांगितलं, देवा मला संपूर्ण अलंकाराने असं मढवलं जाईल, अशा पद्धतीने छान एवढे अलंकार दे. त्यावर परमेश्वर म्हणाला, नक्की, पण ही साधना करत असताना तुझ्या मनामध्ये ती जी आस होती दागिन्यांची, त्यामुळे तुझा, म्हणजे मी तुला हा एक वर देतो आहे, तो वर पूर्ण होईल, पण त्याला एक अट असेल. काय अट असेल? स्त्रीने विचारलं. तर ते म्हणा परमेश्वर म्हणाला की तू जेव्हा तू तर इथे रानामध्ये ही तपश्चर्या केली, तर तू रानातल्या शेतात असशील, तू तुझ्या त्या झोपडीवर एकटी असशील, तेव्हा तू सोन्याने अशी लगडलेली राहशील. मात्र तू गावात आणि चार चौघात आलीस की मात्र ते अलंकार आपोआप दिसेनासे होतील. ते ऐकल्यानंतर स्त्री अतिशय हताश आणि निराश स्वरात म्हणाली, देवा मग त्या दागिन्यांचा उपयोग तरी काय? जर का ते चार चौघात गेल्यानंतर गायब होणार असतील तर उपयोगच काय? तर असून दे, नकोच मला ते दागिने. आणि ती परत आली. घरातल्यांनी विचारलं, एवढी तू तपश्चर्या केली तर तुझी तपश्चर्या फळाला आली का? तर आली ना. म्हणे मग काय मागितलंस देवाकडे? तर असं असं मागितलं. पण देव म्हणाला की चार चौघात गेल्यानंतर ते दागिने दिसणार नाही, एकटी असतानाच दिसणार, मग उपयोग काय त्याचा? सगळ्यांनी कपाळावरती हात मारला. म्हणे अरे, एवढं सगळ्या घरातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या टाकून वगैरे तू तपश्चर्येला गेलीस आणि एवढं करून तुला परमेश्वराने दिलेलं, एक तर मुळात परमेश्वराकडे मागून काय मागितलंस तर हे वरदान, आणि तेही त्याने देऊ केलं, त्यालाही नकार दिलास, काय बरं म्हणावं? आता ही गोष्ट इथेच संपते का? बघा, बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला आयुष्यात हव्या असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला हव्या आहेत याहीपेक्षा इतरांना दाखवायच्या आहेत, या भावनेने त्या गोष्टीची आपल्याला ओढ असते. म्हणजे हा दागिन्यांचा वगैरे भाग सोडून द्या,

त्याच्या पलीकडे सुद्धा महागडा फोन घ्यायचा आहे. कशाला? ह्याच्याकडे आहे, त्याच्याकडे आहे, ऑफिसमध्ये सगळ्यांकडे आहे, माझ्याकडे नाही. हा जो भाग नकळत आपल्यामध्ये येतो, कुठून आणि कसा येतो माहीत नाही, पण त्याच्यामध्ये होतं काय ते सतत दुसऱ्यांना दाखवण्याच्या आणि ह्याच्या मनस्थितीमध्ये एकतर आपल्यावर अतिरिक्त ताण येतो त्या सगळ्याचा. ह्या बाईंनी बघा, अख्खा एवढा महत्त्वाचा काळ तिने घालवला त्या दागिन्यांच्या हौसेपायी. तर आपला वेळ जातो, आपला आपण आणि खुश नसतो कधीच. आणि त्यातही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मिळाल्यानंतर सुद्धा आता त्याचं हा मिळाला का फोन छान आहे, पण त्याचं जरा आणखीन बरं वर्जन, नवीन आलेला अजून अगदी ताजा ताजा काहीतरी फ्रेश मिळाला तर बरं होईल. तर हे न संपणार आहे, अनएंडिंग आहे. त्यामुळे ही बोधकथा आपल्याला हेच सांगते की कुठलीही गोष्ट आणि तिचा पाठपुरावा करत असताना आपली धी बुद्धी ही जर आपण समतोल ठेवली तर बऱ्याच सगळ्या चिंता कटकटींचं कारणच राहू शकत नाही का. किती धावायचं, किती त्या गोष्टींच्या मागे पळायचं ह्याचाही विचार झाला पाहिजे. असो, या बोधकथेसह आता हीच ती वेळ, हाच तो क्षण जिथे आपल्याला वंदन कार्यक्रमापुरतं थांबायचंय. पण 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आणि 6:05 पुन्हा आपण भेटणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐका, ऐकवत रहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो, सप्तस्वरांचा इंद्रधनू.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं वैष्णवी.

बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत एफ एम रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

लता मंगेशकर यांचा स्वर FM रेनबोवर. आणि आता जाणून घेणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस, आर्द्रता 84%. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 82%. मुंबई शहर आणि उपनगरांकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. सकाळच्या प्रहरामध्ये आकाश अंशतः ढगाळ असेल, संध्याकाळी आकाश निरभ्र असेल. शहरामध्ये आणि उपनगरांमध्ये उष्णतेच्या तीव्र झळा जाणवण्याची शक्यता आहे. अपेक्षित कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. केरळम समुद्र किनारी भाग, लक्षद्वीप किनारी भाग इथं वाऱ्यांचा ताशी वेग 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 60 किलोमीटर ताशी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे

0: ठाणे, साऊथ सोमालिया कोस्ट आणि मन्नारचं आखात, कॅमोरिन समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग हा 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून 65 किलोमीटर ताशीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटी नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस संभवतो. हा होता हवामानाचा अंदाज FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ, म्युझिकली युअर्स.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक.

0: क्लिनिक 95 95 24 25 59।
1: नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
2: FM रेनबो 107.1 MHz आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना जागतिक कुटुंब दिनाच्या खूप खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा केला जातोय जगभरामध्ये आणि आरजे आकाशवाणी परिवार आणि आमचे सगळे श्रोते हे आपलं एक अख्खं मोठं विशाल कुटुंबच आहे, जे केवळ मुंबईपुरतं नाही, केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, केवळ भारतापुरतं नाही, तर जगभरात पसरलेलं आहे। तर या FM रेनबो आकाशवाणी परिवाराच्या सगळ्या कुटुंब सदस्यांना आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा आपला हा कार्यक्रमाचा पूर्वार्ध नेमका कोणत्या विषयावर असणार आहे याची आपल्याला कल्पना आली असेलच, नाही का? हो, कुटुंब याच संकल्पनेबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत, त्याच्याबद्दल विचारही करणार आहोत। आज आपल्याकडे FM गोल्डवर सुद्धा खास विशेष कार्यक्रम या जागतिक कुटुंब दिनानिमित्त असणार आहे। आपण पटकन त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि मग या जागतिक कुटुंब दिनाकडे पुन्हा वळूया FM रेनबोवर 107.1 MHz।
3: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी। शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर।
4: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स।

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
2: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलेडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो. FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ. आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या शुभेच्छा तर दिलेल्या आहेतच. कुटुंब ही संकल्पना जर आपण पाहायला गेलो तर आज जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ही संकल्पना बरीचशी हलकावे खात असताना भारतात मात्र आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आजही आपली सगळी पाळंमुळं रोवून इतकी घट्ट उभी आहे की त्याचं कौतुक वाटतं. फॅमिली हा शब्द आपण बऱ्याचदा वापरत असतो, लॅटिन भाषेतला शब्द आहे फॅमिली आणि मूळ शब्द आहे फॅमिलिया. त्याचा अर्थ असा होतो एकाच छताखाली राहणारे लोक किंवा घरगुती समूह. त्यातून मग हा फॅमिली शब्द आला आणि तो आज आपण बघतोय की कशा पद्धतीने विस्तारलेला दिसून येतो. आपलं हे जे कुटुंब आहे तर ते जपावं किंवा त्याचं महत्त्व अधोरेखित होत राहावं असं नेमकं का आणि कधी बरं वाटलं कुणाला, तर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला हे वाटलं 1993 मध्ये. अर्थात कुटुंब दिवस साजरा करण्यामध्ये जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेतली पाहिजे. त्याच्याकडे आपण अगदी थोडक्यात वळणारच आहोत की मुळात हा जागतिक कुटुंब दिवस साजरा करावा असं का वाटलं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला. 1993 सालापासून हा दिवस साजरा केला जातोय, त्या कारणाकडे आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला खूप सारे मेसेजेस येत आहेत, काहींनी कविता करून पाठवल्या आहेत, तिकडेसुद्धा आपण वळणार आहोत. पण भारतामध्ये इतकी वैविध्यपूर्ण नाती आपण सगळे जपत असतो, तर आजच्या कार्यक्रमात अशीच वेगवेगळ्या नात्यांवरची गाणी आपण ऐकणार आहोत या रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये.

आणि मग हे सगळं आजोड आणि मग आजी आजोबा आणि मग सगळं मामाशी असलेलं नातं किती गोड नाही का. आपले बरेच श्रोते सांगतायत की कुटुंब हे रोजचंच असतं, त्याच्यासाठी वेगळा दिवस साजरा करण्याची आवश्यकता नाही वगैरे वगैरे. मी तेच सांगते आपल्याला की आपल्याकडे आजही कुटुंब ह्या संस्थेची पाळंमुळं खूप घट्ट आहेत. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर बऱ्याच साऱ्या पाश्चिमात्य देशांमध्ये कुटुंब संस्था ही बऱ्यापैकी खिळखिळीत होताना दिसते आणि त्याचे गंभीर परिणाम एकूणच समाजस्वास्थ्यावर, एकूणच सगळ्याच मानवजातीवर काय होणार याची कल्पना आल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून तो साजरा केला जाऊ लागलेला आहे. कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी, कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला. आपल्याला शाळेमध्ये एक सामुदायिक जीवन नावाचा धडा असायचा, आठवत आहे? त्या धड्यातली एक ओळ मला अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आठवते की तुम्हाला जर एक विकसित देश निर्माण करायचा असेल तर आधी आपण स्वतःचा विकास केला पाहिजे, स्वतःसोबत कुटुंबाचा विकास. कुटुंबाचा विकास झाला तर समाजाचा विकास, समाजाचा विकास झाला तर राज्याचा, राज्याचा झाला तर देशाचा. हे आपल्याला त्या पुस्तकात लिहिलेलं आठवत असेल. तर त्यामुळे कुटुंब ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं एखाद्या व्यक्तीच्या घडणीमध्ये. आणि या वर्षीची, वर्ष 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची संकल्पना आहे कुटुंब असमानता आणि बालकल्याण, फॅमिलीज इनइक्वॅलिटीज अँड चाइल्ड वेलबिंग. असमानता कमी करणं, कारण जगभरातल्या वाढत्या आर्थिक आणि सामाजिक असमानतेचा कुटुंबावर आणि पर्यायाने मुलांच्या भविष्यावर काय परिणाम होतो त्याकडे लक्ष वेधणं, बालकल्याणाला प्राधान्य देणं म्हणजे प्रत्येक मुलाच्या विकासाच्या समान संधी मिळाव्यात मुलांना, यासाठी कौटुंबिक स्थैर्य मजबूत करणं हा एक ह्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि कौटुंबिक धोरणांना चालना देणं म्हणजे मग बाळ आणि कुटुंब यांना भत्ते असतील, सवेतन पालकत्व रजा पॅरेंटल लीव असेल, परवडणारी बालसंगोपन केंद्र यासारख्या शासकीय योजनांना प्रोत्साहन देणं हे यावर्षीची संकल्पना आहे. आणि त्यामुळे मग आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या चर्चेचा उगम आपल्या लक्षात येतो की गरोदर स्त्रियांना बाळंतपणाची रजा पॅरेंटल लीव याच्याबद्दल आपल्याकडे आता चर्चा होताना मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. तर त्याचं कारण की आई वडिलांनी बाळांकडे छान लक्ष दिलं तर बाळं आई वडिलांशी जोडली राहणार आणि कुटुंब व्यवस्था मजबूत होत राहणार. याबद्दल आपण अधिक बोलणार आहोत. ह्याच्या पलीकडे म्हणजे आता आपण ह्यावर्षीची थीम संकल्पना सगळं जाणून घेतलं, त्या पलीकडे आणखीन काय काय कुटुंबाशी जोडलेल्या गोष्टी आहेत वळूया तिथे. पण एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया, एक मस्तसं गाणं ऐकूया आणि पुन्हा भेटूया FM रेनबोवर.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत.

नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

FM रेनबो 107.1 MHz आणि आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपण बोलत आहोत. कुटुंब मग ते जगभरात कुठलाही देश, कुठलीही संस्कृती, कुठलाही प्रांत असो, पण एका दृश्य अदृश्य धाग्याने आपण जोडलेले असतो. म्हणजे आपल्या रक्ताच्या नात्यातली मंडळी त्यांचं एक कुटुंब बनलेलं असतं, त्या कुटुंबाच्या पलीकडचं एक कुटुंब जे रक्ताच्या नात्याचे नाहीत त्यांच्याशीही आपलं जोडलं गेलेलं असतं. आणि आपण असं म्हणतो की आपली कुटुंब व्यवस्था, त्यांची कुटुंब व्यवस्था, या देशा त्याच्यामध्ये कित्येक जरी भेद असलेत किंवा संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी काही गोष्टी आपल्याला अगदी समान दिसून येतात. म्हणजे प्रत्येक देशात प्रत्येक कुटुंबाचं स्वतःचं असं एक काहीतरी स्वतःच्या धारणा असतात, काही परंपरा असतात, काही समजुती असतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याचदा पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये ही संकल्पना आहे टूथ फेरी नावाची. म्हणजे काय तर मुलाचा

आपला पहिला दात पडतो त्यावेळेला ही टूथ फेरी म्हणजे आपण तिला काय म्हणू शकतो दंतपरी ती येते आणि मुलासाठी ती काहीतरी छान खाऊ किंवा काहीतरी भेटवस्तू ठेवून जाते आणि मग तो दात त्या घरातल्या मंडळींकडनं जपून ठेवला जातो. ही संकल्पना आपल्याकडे सांगितलं जातं की तुळशीमध्ये टाका वगैरे वगैरे. पण ही जी पाश्चिमात्य संकल्पना आहे तशीच संकल्पना आपल्याकडे सुद्धा आहे. म्हणजे बऱ्याच साऱ्या पाश्चिमात्य घरांमध्ये पडलेला दात हा जपून ठेवला जातो. आपल्याकडे मुलाचं जावळ केलं जातं त्यावेळेला जे बाळाचे केस कापले जातात हां तर ते त्याचे ते अतिशय नाजूक अगदी जावळाचे भुरभुरू असे जे केस आहेत तर ते त्याच्यासाठी मामा मुलाला मांडीवर घेऊन बसतो. त्याच्यानंतर मग ते सगळं झाल्यानंतर ते जे केस आहेत ते आजोळच्या अंगणात पुरावेत ही आपल्याकडे एक संकल्पना आहे. का तर त्या मुलाची आपल्या आजोळशी असलेली नाळ त्या केसांमुळे जुळून राहील अशी कुठेतरी संकल्पना आहे. तर त्याच्यामुळे परंपरा पद्धती कुटुंबागणिक वेगवेगळ्या आपल्याला दिसून येतील पण शेवटी जोडलं राहणं ही जी भावना आहे ती जागतिक आहे ती सगळीकडे आहे. आणि बऱ्याच श्रोत्यांनी आज आपल्याला असं सांगितलेलं आहे की आता पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती हरकत नाही. आज आपण आपापल्या घरात राहतो विभक्त राहतो पण तरीसुद्धा जेव्हा सणासमारंभाला आपण एकत्र येतो आपण अख्खं एक कुटुंबच असतो नाही का. बोलूया याबद्दल आणि यानंतरचं जे गाणं आहे आपल्याकडे तशी सगळ्या नात्यांवरती गाणी फार क्वचित दिसून येतात पण हे गाणं आहे याच्यात या नात्याचा उल्लेख आहे. कोणतं नातं? मावशीचं. तर तेच ऐकूया आपण आशा खाडीलकर यांच्या स्वरात ही कविता.

0: श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
2: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा करतोय आपण FM रेनबोवर. रवींद्र कुडाळकर यांनी आपल्याला लिहून पाठवलंय, हे विश्वची माझे घर पण त्याला लागू नये घर घर. लाखाच्या मोलाची प्राणांच्या तोलाची जपावी कुटुंबातील नाती, कधीच विजू नये कुटुंबातील नात्यांची दिवा अनपणती. वृद्धाश्रमनी पाळणा घर कशाला हवी, प्रेमस्पर्श सहवास एकच विचार या भावनांची चलती हवी. अ आ आई म म मका, मी तुझा मामा, दे मला मुका म्हणणारा मामा असावा. मामाच्या गावाला जाऊया स्वप्न पाहणारा भाचा असावा. काका काकू मामा मामी आत्या भाऊजी आजोबा आजी कधीच होऊ नये अलिप्त, मात्र जपावे मनोभावे या नात्यांचे अस्तित्व. अजून बरीच मोठी कविता आहे, पण एकूणच कौटुंबिक आपलं सगळं जो काही सोहळा असतो, कौटुंबिक सगळ्या ज्या काही आपल्या आठवणी असतात, तर त्या कशा जपल्या पाहिजेत. आणि केवळ म्हणजे त्याच्यात आपण लहानपणी त्याचा आनंद घेतला म्हणून एकत्र कुटुंब हवं, हा एवढाच त्याच्यात भाग नाही आहे. एकत्र कुटुंबामध्ये मुलं कितीतरी गोष्टी शिकतात. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एक किस्सा सांगितल्याशिवाय राहत नाही आहे. दोन्ही मुली आणि मोठ्या मुलीचा जसा एक टॉप होता ड्रेसचा, तसाच्या तसा आईने धाकटीसाठी आणला, तर धाकटीला राग आला आणि त्याच्यावर तिचं म्हणणं होतं की माझं काही अस्तित्व आहे की नाही, मी का माझ्या बहिणीसारखं दिसायचं, तिच्यासारखा ड्रेस घालायचा. आणि हे ऐकल्या म्हणजे ते त्या महिलेने सांगितल्यानंतर ती म्हणाली की अगं रश्मी, आपण लहानपणी एकाच तागेतले कपडे घालायचो, अगदी सगळी आत्ते मामे चुलत भावंड आपण सारख्याच कपड्यांमध्ये अशी ती वरात निघायची आपली, आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटायचा की आम्ही सगळे एक आहोत. आणि ही मुलं म्हणतायत की माझं अस्तित्व लपतं जर तू माझ्या बहिणीसारखाच ड्रेस मला आणलास तर. हा फरक यातनं निर्माण होतो ना, म्हणजे की मी मी मी हा भाग त्यात अधिक येतो, आम्ही आम्ही आम्ही हा भाग राहत नाही. तर त्यामुळे चांगलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी सुद्धा कुटुंब असायला हवं. भले तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी विभक्त राहत असाल हरकत नाही, पण आजही अशी कुटुंब आहेत की नाही, गणपतीसाठी एकत्र येतात, गणपतीसाठी एकत्र गावाला जातात, सगळे सण सोहळे वाढदिवस 60, 70, 75 एकत्र साजरी करतात. मला वाटतं ते सुद्धा मुलांच्या घडणीमध्ये खूप गरजेचं आहे, नाही का. आजकाल एक नवीन आपल्याला भाग दिसतो की मुलाला एन वर्ड बोलायचा नाही. एन वर्ड म्हणजे नाही, नेव्हर, नो असं त्याला ऐकवायचं नाही. हे एक नवीन आपल्याला ऐकायला मिळतं. आणि आपल्याला जिथे एकत्र कुटुंबात असायचं, दुपारी आम्ही जरा खेळायला जाऊ नाही, आम्ही आईस्क्रीम खाऊ नाही, तर काही बाबतीत हे नाही ऐकणं सुद्धा गरजेचं असतं. जे कुटुंबात आपल्याला आईच नाही, काकू मावशी आत्या काका मामा आणखीन कोणाचे कोण ऐकवायचे आणि आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटायचं नाही. मला वाटतं एक व्यक्तिमत्व घडण्यामध्ये सुद्धा या कुटुंबाचा हा मोलाचा वाटा होता, नाही का, होता म्हणण्यापेक्षा सुद्धा आहे. तर बोलूया त्याच्याबद्दलच. आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी या गाण्याची फरमाईश कळवलेली आहे, तर त्यामुळे तेच गाणं पसंतीचं सगळ्यांच्या ऐकूया.

किती गोड गाणं आहे नाही. एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत हे कुटुंब आख्यान असं म्हणायला हरकत नाही. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त बोलत असताना कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार हे सुद्धा आता निर्धारित करण्यात आलेले आहेत. बघा हा किती प्रकार आहेत, विभक्त कुटुंब, विस्तारित संयुक्त, संयुक्त कुटुंब आपल्याला एकत्र कुटुंब तर माहितीच आहे, एकल पालक कुटुंब, मिश्र कुटुंब, आजी आजोबांचं कुटुंब जिकडे आजी आजोबाच नातवंडांना वाढवण्याची जबाबदारी घेतात, आणि असंही एक कुटुंब की जिथे अपत्यही नसलेलं जोडपं एक पायाभूत कौटुंबिक घटक म्हणून एखाद्या लेकराची जबाबदारी घेतात. मिश्र कुटुंब पद्धती तर अनेकदा आता अलीकडच्या काळात की दोन प्रौढ व्यक्ती विवाह करत असताना आधीच्या लग्नाच्या नात्यांमधनं असलेली मुलं दोघांचीही ते सगळे एकत्र येऊन एक नवं कुटुंब तयार करतात, मॉडर्न फॅमिली, मिश्र कुटुंब असं त्याला म्हटलं जातं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पनांसह कुटुंब संस्था किंवा कुटुंब संस्था ही संकल्पना आपल्याला इतकी बदलत आलेली दिसून येते आणि त्याच्यामुळे ह्या संकल्पनेचा पुन्हा पुन्हा विचार करावासा वाटतो. एक छोटासा व्यावसायिक विराम आपण घेणार आहोत, एक मस्तसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण अशा गोष्टीकडे वळणार आहोत की ज्या कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी पूर्वजांनी जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यात पेरल्या होत्या. वळूया आपण त्या ठिकाणी, पण तत्पूर्वी हा व्यावसायिक विराम.

0: डोके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, मी आदित्य ओक. सुमधुर गाणी, गप्पा, मान्यवरांच्या मुलाखती, श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी.

आणि बघता बघता खरंच घड्याळ खूप जोरात धावत असतं असं वाटायला लागतं कधी कधी, पण 6:55 होत आली आहेत त्यामुळे समाप्तीच्या दिशेने जात असताना मी जो मुद्दा म्हटला की पूर्वजांनी आपल्या काही प्रथा पद्धती इतक्या आवर्जून जपलेल्या होत्या, म्हणजे एकदा मुलगी सासरी गेल्यानंतर सासरच्या कुटुंबात ती रमणार, पण मग माहेरच्यांशी तिचा संपर्क राहिला पाहिजे, दोन्ही कुटुंब तिची जोडली राहिलेली पाहिजेत. मग आपल्याकडे बघा लग्नामध्ये मामाचा मान असतो, आजीचा अहेर असतो, किंवा मुलीला घेऊन येण्याचा मान हा मामाला दिलेला असतो. अशा वेगवेगळ्या प्रथांमधनं मुलीचं माहेर सासर दोन्हीही जोडलेलं राहील अशा कितीतरी छान छान पद्धती आपल्याकडे. फक्त ही एकच पद्धत नाही, आपल्याकडे बघा बऱ्याच साऱ्या सणसमारंभाला जाऊन मग घरच्यांच्या मोठ्यांच्या पाया पडा असं सांगितलं जातं. अगदी कुठली पूजा घरात असेल

तर घरच्यांच्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडा, आईबाबांच्या पाया पडा. या निमित्ताने तुमच्या आसपास सगळी ही मंडळी राहतील याचा सुद्धा विचार त्या निमित्ताने झालेला दिसतो. अनेक प्रथांमध्ये, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की बाळाला पहिलं ज्यावेळेला आपण घन अन्न देतो तेव्हा मामाच्या मांडीवर बसवूनच त्याला ते भरवावं अशी पद्धत आहे. ह्या निमित्ताने सगळे जण जोडलेले राहतात, त्यामुळे या प्रथा या परंपरा ज्या कुटुंबाला जोडणारे आहेत त्या राखणं खूप गरजेचं आहे. अनेकांनी सध्या घरात एकच एक मूल असतं त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे, हरकत नाही. काही आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे हा निर्णय जरी घ्यावा लागला तरी ते मूल एकटं राहणार नाही, त्याला आत्ते मामे चुलत भावंडांचा सहवास मिळत राहील. म्हणजे कुठल्या तरी ॲक्टिव्हिटी क्लासमध्ये त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत घालण्यापेक्षा जाऊन दे ना मामाकडे, थोडा वेळ जाऊन दे ना आत्त्याकडे राहायला. त्यानिमित्ताने सगळ्यांनी एकत्र राहण्याची ही जी संकल्पना आहे त्या मुलालाही कळेल आणि आपण एकटे आहोत हा मनामध्ये भाव न राहता आपली ही सगळी आत्ते मामे भावंड सख्ख्या भावंडांसारखीच आहेत हा भाग सुद्धा त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. चित्रा कर्वे यांनी आपल्याला वृत्तपत्रातल्या एका लेखाबद्दल सांगितलंय की LGBTQ त्यांचंही मिश्र कुटुंब असतं आणि त्यांनाही ती ओळख दिली पाहिजे, तेही एक वेगळ्या प्रकारचं वेगळ्या धाटणीचं कुटुंब हो त्यांचाही उल्लेख नक्कीच झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्या पलीकडे म्हणजे विश्वची माझे घर आपण वसुधैव कुटुंबकम ही संस्कृती आहे भारताची, तर त्यामुळे ती तर आपण जपत आहोतच, पण ती जपत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातल्या लोकांशी जोडलेले राहत असताना घरातल्या माणसांकडे मात्र बघायला वेळ नाही तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे ही सगळी दृश्य अदृश्य रक्ताच्या नात्याची नसलेली सगळी कुटुंबं जपूया, वाढवूया, जोडलेले राहूया. आणि या निमित्ताने FM रेनबो परिवारसुद्धा वाढता राहील याची काळजी घेऊ. याच नोटवर आपण रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात थांबणार आहोत. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक गोड गाणं आपल्यासाठी यानंतर आणि मग पुन्हा भेटणारच आहोत रेनबो फंडेच्या उत्तरार्धात याच वाहिनीवर FM रेनबोवर.

पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आपण आपले पद्म मानकरी यांच्याकडे. आजचे पद्म मानकरी आहेत रतिलाल मोहनलाल बोरीसागर. गुजरात भारतातला एक भारतीय गुजराती विनोदी लेखक, निबंधकार आणि संपादक अशी त्यांची ओळख आहे. आणि सावरकुंडला इथे जन्म झालेल्या आणि शिक्षण घेतलेल्या बोरीसागर यांनी 1989 PhD प्राप्त केली आणि काही वर्ष शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर राज्य शालेय पाठ्यपुस्तक मंडळामध्ये ते रुजू झाले आणि त्यानंतर तिकडनंच 1998 निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या लेखन कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. कथालेखक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळतच होती, पण त्यानंतर विनोदी लेखक म्हणून त्यांनी जी प्रसिद्धी मिळवली ती खास आहे. अनेक विनोदी कथासंग्रह, विनोदी कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. एंजिओग्राफी ही त्यांची गाजलेली, हे त्यांचं पुस्तक, विनोदी पुस्तकच आहे, विनोदी साहित्यच आहे त्यांचं. शिवाय बालसाहित्य आणि इतर अनेक कलाकृतींचं संपादनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. मोजमा रेवू रे हा त्यांचा जो निबंध संग्रह होता त्याला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं. आणि त्यांच्या साहित्य तसंच शिक्षण क्षेत्रातलं हे जे काही महत्त्वपूर्ण योगदान आहे त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर असे हे आपले आजचे पद्म मानकरी. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं रतिलाल मोहनलाल बोरीसागर यांच्याबद्दल. निमित्त आहे कार्यक्रम रेनबो फंडेचं, जो आपण ऐकत आहात FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांची ही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली, तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये PNG प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहा.

पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीज गोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी

0: इथं लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांची ही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकन ती खास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत FM रेनबो वर रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला.
2: नमस्कार श्रोतेहो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला, रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.
5: 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा रेनबो फंडे या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. आणि आज नेहमीप्रमाणेच आपण आपल्या आसपास घडणाऱ्या बऱ्याच साऱ्या घडामोडींबद्दल बोलत असतो. कालच आपल्याकडे आंबा आणि आंब्याबद्दलच्या अनेक गोष्टींबद्दल बोललं गेलं, सांगितलं गेलं. या निमित्ताने आपण एका शब्दाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. म्हणजे बघा, आपल्याकडे ज्यांच्या घरी आंबा घरी स्वतःच्या होतो, झाडांवरनं काढला जातो वगैरे वगैरे, त्यांनाही हा शब्द माहिती आहे. आणि आपण जरी आपल्या स्वतःच्या घरी जरी आंबे वगैरे पिकत नसले तरी सुद्धा आपल्याला हा शब्द माहिती आहे. तो म्हणजे अढी, आंब्याची अढी, बरोबर. तर आता ह्या अढी शब्दा जर का विचार आपण केला तर त्याचे दोन अर्थ होतात. एक, आंबे पिकवण्यासाठी केलेली झाकण्याची अशी एक उबदार व्यवस्था असं त्याला आपण म्हणू शकतो, बरोबर. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे एखाद्या विषयी मनात धरलेली अढी. तुमची अढी अजून मनातली गेली नाही का, असं वगैरे बऱ्याचदा म्हटलं जातं, बरोबर. तर हा जो शब्द आहे त्याचं मूळ आहे संस्कृत एका शब्दात, त्याचा अर्थ होतो

अडवणं, अड्ड. अड्ड हा मूळ संस्कृत शब्द आणि त्याच्यावरनं अडवणं मराठी क्रियापद, आणि त्याच्यापासून अढी हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याकडे बघा, आपण आड असं सुद्धा म्हणतो, म्हणजे विहीर, दृष्टी आड, सहज न दिसणारी बिनकठड्याची जी विहीर आहे तिला आड असं म्हटलं जातं. अडसर म्हणतो आपण, अडणा म्हणतो, म्हणजे जे अडवतं, ऑब्स्टॅकल किंवा कडी. आडोसा असा शब्द प्रयोग आपण करतो, सूर्यप्रकाशाला अडवणारी एखादी वस्तू वगैरे, तर आडोसा. तर ह्या सगळ्याचं मूळ अड्डमध्ये आहे, त्यातनं अढी हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याकडे अडकित्ता हा सुद्धा शब्द आहे, नाही का, पण त्याचा त्या अड्डशी काही संबंध कदाचित नसावा. तर या दृष्टिकोनातनं एखादी गोष्ट, एखाद्या विषयी मनामध्ये आपल्या चांगल्या भावना असतील, त्या सद्भावनांना अडवलं जाण्याची मानसिक क्रिया म्हणजे अढी. आणि दुसरी ही आंब्याची अढी. एकच शब्द आहे, अर्थ दोघांचेही पूर्णपणे वेगवेगळे आहे, पण अढी आणि आढी असा सुद्धा त्याचा शब्दप्रयोग होतो. त्यामुळे एखाद्याबद्दल मनात अढी ठेवणं, अड्ड अडवणं आपल्या मनातल्या चांगल्या भावनांना, आणि एखाद्याबद्दल आंब्याची आढी. एकच अर्थ, एकच शब्द, त्याचे दोन वेगवेगळे अर्थ आणि त्याच्याबद्दल असलेली गंमत जाणून घेतली आपण FM रेनबोवर 107.1 MHz. आपण ऐकत आहात हा कार्यक्रम, आणि अजून आपल्या आसपासच्या बऱ्याच साऱ्या घडामोडींबद्दल बोलायचं आहे आपल्याला, पण तत्पूर्वी हे गाणं आपल्यासाठी.

0: रसिक आहो शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.
3: FM रेनबो 107.1 MHz आणि आपल्या आसपास अशी अनेक निरीक्षणं मांडली जात असतात, त्यात आढळलेलं एक निरीक्षण तो म्हणजे आताच्या नव्या पिढीला जाणवणारा डिसिजन फटीग. काय आहे नेमका हा डिसिजन फटीग? तर निर्णयाचा थकवा असं आपण मराठीत त्याला म्हणू शकतो. ही एक अशी स्थिती असते जेव्हा कामाचे अनेक पर्याय हाताळताना मेंदू इतका थकून जातो की त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते आणि माणूस गोंधळलेला चिडचिडा होतो. त्याच्यात काही ठरवण्याची हिम्मत उरत नाही, मेंदू जड वाटतो, विचार करायला वेळ लागतो, महत्त्वाचे निर्णय घेणं ती व्यक्ती टाळते, छोटी छोटी कामं नंतर करू म्हणून ढकलते, किंवा काही वेळेला घाईघाईत निर्णय घेऊन चुकीचे निर्णय घेतले जातात, किंवा निर्णय घेणंच टाळलं जातं, स्वतःच्या निर्णयावर शंका होते. म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेऊन झाला मग मी हे बरोबर केलं ना का, मी हे करायलाच नको होतं, अशी स्वतःबद्दल शंका वाटणं हे आहे डिसिजन.

डिसिजन फटीग, अर्थात आपण म्हणू शकतो की निर्णयाचा थकवा, हा का होतो, हा थकवा या नवीन पिढीला का जाणवतो आहे, तर त्याच्याबद्दल संशोधन सांगितलेलं आहे. मला असं वाटतं हे काही नवीन पिढीपुरतं मर्यादित नाही आहे, ते सगळ्यांनाच लागू होतं, की सकाळी उठल्याबरोबर आपल्याकडे जो मोबाईल असतो त्या मोबाईलवर 1000 नोटिफिकेशन्स आपल्याला येत असतात. मग त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे, काय काय नाही करायचं आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या मोबाईलभोवती फिरत राहतात आणि तुमच्या वतीने कुणीतरी निर्णय घ्यायला लागतं. म्हणजे आपण जेव्हा मोबाईलवरती वेगवेगळी ॲप्लिकेशन डाउनलोड करतो, एखादं खाद्यपदार्थ मागवायचं ॲप्लिकेशन असेल, एखादं किराणाचं ॲप्लिकेशन असेल, ती मंडळी तुमच्या मेंदूला इतक्या सूचना करतात, त्या सूचना वाचून वाचून तुमचा मेंदू थकतो. म्हणजे मला नाही खायचं आहे गोड काही, पण ते ॲप्लिकेशन तुम्हाला नोटिफिकेशन पाठवणार की काय रश्मी दुपार झाली आहे, काही गोड खावंसं वाटत आहे का, किंवा दिवसभर किती काम केलंस तू, थकली असशील ना तू, आता हे मागव. या पद्धतीच्या सतत होणाऱ्या सूचनांचा माणसाच्या मेंदूला त्रास होतो आणि त्याचा फटीग, त्याचा थकवा येऊ शकतो. मग ह्याच्यावर उपाय काय? तर नोटिफिकेशन बंद करणं हा सगळ्यात एक सोपा उपाय आहे, किंवा सरळ क्लिअर करून टाकणं हा एक उपाय आहे, कारण ते त्यांचं प्रमोशन करत असतात, आपण का त्याचा उगाच ताण घ्यायचा आणि लोड घ्यायचा, नाही का? पण सातत्याने मोबाईलवर दिसणारी अनेकविध चित्र, अनेकविध कंटेंट, अनेकविध गोष्टी ह्या मेंदूला थकवतात, आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला वाटतं अरे मी तर फक्त टाईमपास करतोय मेंदूवर, पण तो टाइमपास सुद्धा थकवणारा असू शकतो आणि मग हा डिसिजन फटीक येतो. बघा स्वतःच्या सगळ्या दिनचर्येला ताडून पडताळून वगैरे बघा की आपल्याला असं कधी कधी होतं का की मी काहीच केलं नाही पण मी किती दमलो, कारण मी दिवसभर मोबाईलवर होतो किंवा होते. तपासून बघा, म्हणजे मग ही संकल्पना संशोधकांची खरी आहे खोटी आहे हे आपल्याला जाणून घेता येईल. FM रेनबो 107.1 MHz रेनबो फंडे कार्यक्रम.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: आणि आता यानंतर आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या मालिकेचा भाग 5. लेखन नितीन साळुंके, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केकर, वाचन अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी बांदोडकर, निर्मिती सहाय्य केलेलं आहे रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया पहिला भाग.
1: मित्रहो, गेटवे ऑफ इंडिया समोरच 21 फूट उंच चबुतऱ्यावर उभारलेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला की ऊर कसा अभिमानानं भरून येतो. समोरच्या समुद्रावर करडी नजर रोखून उभा असलेला हा भव्य उंचीचा पुतळा बघितल्यावर कुठल्याही मराठी माणसाचं मन अभिमानानं भरून न आलं तरच नवल. पण तुम्ही कधी विचार केलाय का

0: की हा पुतळा इथे केव्हापासून उभा आहे, त्याचे शिल्पकार कोण, कोणी घडवला असेल हा, कसा साकार केला असेल? मित्र हो, कसं आहे, कुठलाही पुतळा पाहताना फक्त आपण तो बघतो, पण त्यामागचा शिल्पकाराचा अभ्यास, त्यानं ती कलाकृती साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्याची जिद्द आणि त्याचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण फारसा लक्षात घेत नाही. अहो, एवढंच कशाला, त्या पुतळ्याचं नीट निरीक्षणही आपण करत नाही. शिल्पकाराचं नावही अनेकदा आपल्याला माहिती नसतं. या सगळ्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं आणि इंटरेस्टिंगही आहे. तर मित्र हो, या पुतळ्याची स्थापना दिनांक 26 जानेवारी 1961 या दिवशी या ठिकाणी केली गेली. ब्रॉन्झमध्ये घडवण्यात आलेल्या या ऐतिहासिक पुतळ्याचे शिल्पकार आहेत कल्याणचे सदाशिव दत्तात्रय उपाख्य भाऊ साठे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची जन्मकथा मोठीच रोमांचक आहे. पुतळा प्रत्यक्ष घडताना शिल्पकाराने अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय क्षण त्यात आहेत. त्यात थरार आहे, उत्कंठा आहे आणि आणखीही बरंच काही आहे, त्याचीच ही कथा.
1: तर कथेला सुरुवात होते ती 1959 सालातल्या मे महिन्यात. महाराष्ट्र राज्याची निर्मिती अद्याप व्हायची होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचं आंदोलन ऐन भरात होतं. या आंदोलनात 108 जण हुतात्मा झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर यशवंतराव चव्हाण मुंबई आणि गुजरात या संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून बसले. आंदोलनाच्या मागणीनुसार मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण होईल अशी चिन्ह राजकीय क्षितिजावर दिसू लागली होती. त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या भूमीवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा मुंबईत एखाद्या मुक्याच्या जागी स्थापन व्हावा असा समयोचित विचार मुख्यमंत्र्यांनी केला. आपले विचार प्रत्यक्षात आणण्याची पूर्वतयारी म्हणून यशवंतरावांनी सर्वप्रथम त्यावेळच्या वजनदार राजकारण्यांचा समावेश असलेली एक पुतळा समिती तयार केली. या समितीनं देशभरातल्या सर्व शिल्पकारांना पाचारण करून त्यांच्या कल्पनेतली पुतळ्याची लहान प्रतिकृती आणि प्रत्यक्ष पुतळा घडवण्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा वेळ इत्यादीचं अंदाजपत्रक सादर करण्याची विनंती केली.
0: तर आता या समितीच्या आवाहनाला देशभरातल्या नामवंत आणि नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या शिल्पकारांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यात भाऊ साठे देखील होते. या स्पर्धेत उतरलेले इतर शिल्पकार आणि भाऊ यांच्यात एकच फरक होता आणि तो म्हणजे इतरांच्या तुलनेत भाऊ साठे नवोदित म्हणावेत असे होते. वय अवघ 35 वर्ष, प्रथमदर्शी छाप न पडू शकणारी सडपातळ शरीरयष्टी आणि शिक्षण पूर्ण होऊन जेम तेम 10-11 वर्षच झालेली असल्यानं गाठीशी काही फारसा अनुभवही नाही, पण जिद्द मात्र मोठी. यापूर्वी त्यांनी घडवलेल्या दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची जाणकारांनी केलेल्या वाखाणणीमुळे त्यांच्यात पुरेपूर आत्मविश्वास होता. तेवढ्या बळावर भाऊंनी छत्रपतींचा पुतळा घडवण्याच्या कामात उतरायचा विडा उचलला. तर सर्वप्रथम सरकारनं महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्या 2 जागा सुचवल्या होत्या त्या जागांची पाहणी सुरू झाली. कोणत्याही शिल्पाच्या बाबतीत ते शिल्प ज्या ठिकाणी उभारायचं असतं त्याच्या आजूबाजूचा परिसर नेपथ्याची भूमिका बजावत असतो. ते नेपथ्य पूरक असलं तरच शिल्प उठून दिसत. म्हणून शिल्पासाठीची जागा फार महत्वाची. सरकारनं सुचवलेल्या 2 जागांपैकी एक होती मलबार हिलवर असलेल्या हँगिंग गार्डनची आणि दुसरी जागा होती ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया समोरची. हँगिंग गार्डनची जागा प्रशस्त असली तरी मुख्य शहरापासून एका बाजूला होती. त्याशिवाय उंचावर आणि दाट झाडीत दडलेली होती. पुन्हा त्या जागेशेजारीच पारशी समाजातल्या मृतांची अंतिम क्रिया करण्याचा दोखमा होता. त्यामुळे ही जागा सर्वच दृष्टीनं अयोग्य असल्याने सर्वांनीच ती नाकारली. पण त्या मानानं गेटवे ऑफ इंडियाची दुसरी जागा सर्व दृष्टीनं योग्य होती. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं प्रवेशद्वार. देश विदेशातले भारतात आलेले पाहुणे गेटवे ऑफ इंडिया पाहिला नाही तर भारत भेट पूर्णच झाली नाही असं समजतात. म्हणून पाहुणा कुठलाही असो त्याची पावलं गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने वळतातच वळतात. शिवाय समोरच एक जगप्रसिद्ध हॉटेल देखील आहे. तिथं उतरणारे पाहुणे जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात. अशा

0: व्यक्तींच्या समोर देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं लढवय्या वीराचं स्वकर्तृत्वावर स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र देशातल्या करारी आणि शूर राजाचं शिल्प असणं योग्य होईल असंच सर्वांचं मत होतं आणि हे ठिकाण महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलं. पहिलं आरमार बांधणाऱ्या शिवप्रतिमेची समोरच्या समुद्रावर नजर रोखलेली असणंही सर्वथैव उचित होतं.
1: शिवशिल्पाची जागा तर ठरली, पण आता प्रतीक्षा होती ती हे शिल्प साकारायची संधी कुणाला मिळणार याची. त्या काळातले सर्वच दिग्गज शिल्पकार स्पर्धेत उतरले होते. हे काम करण्याची संधी ज्या शिल्पकाराला मिळेल त्याला देशभरात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळणार होती. साहजिकच हे काम आपल्यालाच मिळावं म्हणून प्रत्येक जण हिरीरीनं प्रयत्न करत होता. शिवाय आपल्या देशात सर्वच क्षेत्र व्यापून राहिलेलं राजकारणही होतच. पुतळा घडवण्याचं कंत्राट देण्याचा अधिकार असलेल्या पुतळा समितीच्या मंडळींमध्ये राजकारण घुमू लागलं आणि समितीचे सर्वच सदस्य आपापल्या मर्जीतल्या कलावंताला हे काम मिळावं ह्यासाठी एक एक घर पुढे मागे आणि तिरकेही चालू लागले.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

आत्ताच आपण ऐकला अज्ञात मुंबई या मालिकेचा भाग पाचवा. आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा आणि आता वेळ झाली आहे रेनबो फंडे या कार्यक्रमातून आपला निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की दुपारी 2 वाजता FM रेनबो 107.1 MHz RJ मधुरा आणि सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz RJ ममता असतील आपल्यासोबत मस्त मस्त गाणी आणि छान छान गप्पा घेऊन आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी कमी उन्हाचा खूप साऱ्या सावलीचा जावो या शुभेच्छांसह रश्मी वारंग येते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

0: around 15,803 crore rupees. The complex will support aircraft integration, testing, validation and certification, strengthening India's self-reliance in advanced combat aviation technologies. Foundation stones for 4 additional defense projects and 8 drone projects will also be laid. Allu Murli, Akashwani News, Vijayawada.
1: The historic 3-day annual Mongari Mela, also known as Shiv Parvati Mela, at Shiv Parvati Shrine in Udhampur district will commence today. Amid religious enthusiasm and festive spirit, the Udhampur district administration has geared up for the grand and historic Mela at Sir Dabbar area in Mongari. On to sports now. Indian Wushu player Aparna Dahiya clinched a gold in the women's 52kg category at the 11th Sand of World Cup in Macau yesterday. Aparna beat reigning world champion Thi Phuong Ga Go of Vietnam in straight sets in the final. This was India's first gold in the event, which began on May 12. Aparna had earlier lost to the same opponent in the final of the World Wushu Championships held in September 2025 in Brazil. In IPL cricket, Mumbai Indians defeated Punjab Kings by 6 wickets at Himachal Pradesh Cricket Association Stadium in Dharamshala last night. Chasing 201 for victory, Mumbai Indians overhauled the target with 6 wickets in hand and 1 ball to spare. Earlier put into bat, Punjab Kings scored 200 for 8 in stipulated 20 overs. Today, Lucknow Super Giants will take on Chennai Super Kings in Lucknow at 7:30 p.m. A walkathon was organized by Akashwani Raipur today to mark the completion of 90 years of Akashwani. Employees of Akashwani, retired officials, newsreaders, listeners and prominent citizens of the city participated in the event. The walkathon began at around 7 this morning from the Akashwani building in Civil Lines. It passed through various routes in the city and concluded at the Akashwani premises. India Meteorological Department has forecast heavy rainfall with thunderstorms over Andaman and Nicobar Islands, Arunachal Pradesh, Assam, Meghalaya, Mahe and South Interior Karnataka today. In Kerala, Met Department has issued a yellow alert indicating isolated heavy rain in 6 of the 14 districts. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
2: Thank you, Saira. Papers have widely noticed Delhi Chief Minister Rekha Gupta's push for using the metro after PM's appeal. The Pioneer writes, Delhi pushes for metro, work from home to cut fuel use. Congress Kerala suspense ends, Satheesan pips Venugopalan CM race, writes the Tribune. India voices concerns over West Asia crisis at BRICS meeting, writes the Statesman, while the Tribune writes, Indian vessels sunk off Oman as Delhi hosts Iran minister for BRICS meeting. Trump-Xi hold talks in biggest summit ever, writes the Asian Age. All newspapers have carried pictures of a man flung into air 50 feet above ground after heavy rains and storm hit Uttar Pradesh. The Statesman writes, thunderstorms, hailstorms, pummel UP, at least 104 dead. The Hindu, in its editorial titled Cooling Doctrine, writes that access to safe indoor temperatures must be a public health entitlement. What India needs is something larger and more ambitious, a national cooling doctrine, a scalable framework that treats sustained access to safe indoor temperatures as a public health entitlement to be guaranteed. And finally, the Tribune writes about 61-year-old Narinder Kaur, who scored 77% in the Punjab School Education Board Class 10 Open School Examination after she was encouraged by her sons. The newspaper writes, off studies for 45 years, Punjab woman scores 77%. And with that, it's back to you, Saira.
1: Thanks, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to embark on a 6-day visit to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy today. Prime Minister says BRICS under India's chairmanship will work together to build a more inclusive world order. Oil marketing companies hike petrol and diesel prices by 3 rupees per litre. Government caps duty-free gold imports at 100 kg under advance authorization scheme. ED arrests Kolkata Police DCP Shantanu Sinha Biswas for running an extortion syndicate. And in Wushu, Aparna Dahiya clinches gold in women's 52kg category in Santa World Cup in Macau. That's all in Morning News. Have a nice day.
3: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
4: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. या दरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची तिसरी फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरीत तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना।
1: कॉसमॉस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू।
0: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध, शर्तें लागू।
1: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना कॉसमॉस स्मॉल बिजनेस लोन।
0: कॉसमॉस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ।
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
2: म्हणूनच आम्ही ठरवलं

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत? ही आहे अज्ञात मुंबई।
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका। 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।
2: अपने व्यापार की प्रगति के लिए और विस्तार के लिए कॉस्मो उद्योग लोन
3: 3 करोड़ तक की आर्थिक सहायता, लघु एवं मध्यम व्यापारियों के लिए कैश क्रेडिट के रूप में लोन उपलब्ध।
2: ये योजना सिर्फ नए ग्राहकों के लिए, इंटरेस्ट रेट सिर्फ 8.50% से शुरू, शर्तें लागू। आज ही संपर्क करें।
3: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ।

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना
1: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू
0: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध शर्तें लागू
1: इंडस्ट्री ट्रेडिंग सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन
0: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक एनरिचिंग लाइफ
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात
3: तुम्हाला माहिती आहे का जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत ही आहे अज्ञात मुंबई
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत
2: तर मित्र हो हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 8:15 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर
4: रोशनी आप सभी का फिर एक बार स्वागत कर रही है नमस्ते भारत कार्यक्रम में गोरी तेरा गांव बड़ा प्यारा शुक्रवार को हम यही कहते हैं और कुछ देर पहले जैसे आज 15 मई है अंतर्राष्ट्रीय परिवार दिवस एक बड़े परिवार के बारे में हमने

0: आपके दिल की हर ख्वाहिश पूरी करने वाली फिक्स्ड डिपॉजिट स्कीम, सुरक्षित, बेस्ट इंटरेस्ट रेट और एफडी के ढेर सारे विकल्प।
1: इंटरेस्ट रेट सर्वसाधारण ग्राहक 7.05%, सीनियर सिटीजन 7.30%, मंथली और क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शंस के साथ 16 महीने, शर्तें लागू।
0: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ।
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
2: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका। 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज ही घोषणा केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी केवळ एनटीएच्या अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा असं आवाहन संस्थेनं केलं आहे. दरम्यान, विद्यार्थी हे शासनाचं प्राधान्य असून त्यांच्याप्रती शासन संवेदनशील असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट परीक्षेसंदर्भात ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. 21 तारखेला होणाऱ्या या परीक्षेचं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 14 जून रोजी मिळणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ही परीक्षा संगणकीय प्रणालीवर आधारित घेण्यात येणारी असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नीट परीक्षांमध्ये अनियमितता आणि असा गैरव्यवहार करणाऱ्यांमुळे पात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन ते आपल्या अधिकारांपासून वंचित राहू नयेत याबद्दल शासन आग्रही असल्याचंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते युएईमध्ये पोहोचले असून राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान यांच्याशी चर्चा करणार आहेत. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 93.14 रुपये प्रतिलिटर झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 97.77 रुपये आणि डिझेलचा दर 90.67 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी व घर पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याचा समावेश आहे. दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथे आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती संदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉक्टर नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक साहित्य कृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. बियाणं, खतं, औषधी आणि मजुरीच्या खर्चात झालेली मोठी वाढ पाहता सध्या बाजारपेठेत मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. बाजार समित्यांमध्ये दर कोसळल्यामुळे शासनानं नाफेड आणि इतर संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करण्यात यावी तसंच केंद्र सरकारशी समन्वय साधून एक दीर्घकालीन आणि स्थिर कांदा निर्यात धोरण राबवण्यात यावं आदी मागण्याही पाटील यांनी केल्या आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानच्या अकाने यामुकची हिच्यासोबत होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज दुपारी थायलंडच्या खेळाडूसोबत होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथे संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजता.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास

0: घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
0: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: भारत के अत्यंत प्रतिष्ठित पद्म पुरस्कारों के लिए भारत सरकार के गृह विभाग द्वारा प्रस्ताव आमंत्रित किए जा रहे हैं. प्रस्ताव राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल पर स्वीकार किए जाएंगे. अधिक जानकारी के लिए http://awards.gov.in यह वेबसाइट देखें. प्रस्ताव भेजने के लिए लॉगिन आईडी है A2524467042. पासवर्ड है कैप्स में A(u)779#157. इस प्रकार है. अंतिम तारीख 31 जुलाई 2026 है.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले। या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही असंही जयशंकर यावेळी म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली। पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। अराघाची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं। नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे। 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं।

0: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए, 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा।
1: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं। सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे। इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे। इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत। दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं। दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे। सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत। यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे। दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं। सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला। ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 67 वर्षांचे होते। नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा प्रसरली आहे। त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील। डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 एमबीबीएसची पदवी घेतली। त्यानंतर 1984 मानसोपचारशास्त्रामध्ये एमडी ही पदवी मिळवली। व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं। मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली। असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे। डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं। मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली। अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली। खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला। मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि

न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कन इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार रसिक हो, 107.1 मेगाहर्ट्ज आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। कार्यक्रम सुरू झाला आहे, चला दोस्त हो बोलू काही। या कार्यक्रमात तुमचं स्नेहपूर्वक स्वागत करते मी, तुमची सखी मधुरा प्रभू।

आज आपल्याला कुठे जायचं आहे बरं? चला दोस्तों हो, बोलू काही कार्यक्रमात. जेव्हा जेव्हा आपली भेट होते तेव्हा एखाद्या छान ठिकाणाची सफर आपण करत असतो रसिक हो. आज आपल्याला ज्या ठिकाणाची सफर करायची आहे त्या ठिकाणाचं नाव आहे नागरहोले अभयारण्य. ऐकलत ना नीट, नागरहोले अभयारण्य. आता हे नागरहोले अभयारण्य कुठे आहे ते अर्थातच तुम्ही मला सांगणार आहात, त्याकरता आमचे संपर्क क्रमांक तुम्हाला माहीतच आहेत. दूरध्वनीच्या किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही मला सांगायचे नागरहोले अभयारण्य कुठे आहे.

0: त्या रम्य अशा ठिकाणाची सफर आपल्याला करायची आहे. मी प्रश्न विचारला होता, नागरहोले अभयारण्य कुठे आहे? अनेक मंडळींनी संपर्क साधून बरोबर उत्तर दिलेलं आहे. दीनानाथ पेडणेकर यांनी कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देण्याकरता संपर्क साधला होता दूरध्वनीच्या माध्यमातून, आणि योग्य उत्तरं देणाऱ्या श्रोत्यांची नावं आहेत वसुमती ठोसर, माधवी जोशी, प्रकाश शिंदे, उदय कुलकर्णी, श्रीपाद जोशी, रजनीकांत पाटील, अनिल कर्डे, दत्तात्रय ठाकूर आणि दत्तात्रय आडत, वीरेंद्र घोटल यांनी सुद्धा संपर्क साधलेला आहे, गौतम भिंगाडे, पंकज मोहोड, प्रणव शिंदे, गायत्री वैशंपायन, अरुण गावकर, अपर्णा गावकर यांनी देखील संपर्क साधलेला आहे, योग्य उत्तर कळवलेलं आहे, संजय पाटील यांनी देखील संपर्क साधलेला आहे, आत्माराम खराडे यांनी देखील योग्य उत्तर पाठवलेलं आहे, फिरोज सिंगापुरिया, शुभलक्ष्मी मस्तकार, सर्व श्रोत्यांनी संपर्क साधून योग्य उत्तर दिलेली आहेत. नागरहोले अभयारण्य कुठे आहे असा प्रश्न रसिक हो मी तुम्हाला विचारला होता, आणि तुमचं उत्तर बरोबर आहे, ते कर्नाटक जिल्ह्या म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये आहे, म्हैसूर आणि कोडागु या जिल्ह्यांच्या मध्ये ते आहे. रसिको, कर्नाटक राज्यातलं हे नागरहोले अभयारण्य, नागरहोले राष्ट्रीय उद्यान आपल्याला त्याला म्हणता येऊ शकतं, अत्यंत सुंदर देखणं, वनराजींनी संपन्न, निसर्ग संपन्न असं हे ठिकाण. तिथे तुम्ही गेलात तर इतकं निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळेल. काबिनी आणि तारका या जलाशयांच्या ते जवळ आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी म्हणजे वाघ, हत्ती, चितळ, सांबर, बिबट्या असे छान मोरसुद्धा पिसारा फुलवून नाचताना आपल्याला तिथे दिसतात. हे अगदी मी तुम्हाला सांगते आहे, कारण मी आत्ताच त्या ठिकाणाची सफर करून आले, आणि तिकडे अभयारण्याची त्या जीपने सफारी करणं हा एक अत्यंत आनंददायी अनुभव असतो. पहाटेच्या वेळेला त्यात तुम्ही गेलात तर खूप सुंदर असं तुम्हाला ते सगळी ती अशी हरणं बागडताना दिसतात, आणि छान आम्हाला तर सुंदर असा म्हणजे ते मयूर महाशयानी नेमकं आम्ही येतो आहे की काय त्यांना माहीत मला माहीत नाही त्यांना माहीत होतं की काय, पण असा छान पिसारा फुलवला होता हो, आणि पिसारा फुलवून कितीतरी वेळ ते नर्तनात दंग झाले होते, आणि नंतर तो फुलवलेला पिसारा असा समेटून घेताना मिटून घेताना ते सुद्धा आम्ही बघितलं. अनेक मोर पाहायला मिळाले. वाघोबा होता तो जरा वर बसला होता झाडावर, दुर्बिणीतून त्याला पाहावं लागलं, पण खूप छान असं समृद्ध प्राणी जीवन तिथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल.
1: शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभा.

रसिक हो, मनाला साद घालणं साधी सुधी गोष्ट नाही. स्वतःच्याच नाही तर अनेकांच्या मनाला साद घालून त्याला योग्य मार्गावर आणणारे असे ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, नाटककार अशी अनेकविध प्रकारची ओळख असलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी. आपल्याला माहिती आहे आज सकाळी त्यांचं निधन झालं. खरं तर त्यांच्याविषयी बोलावं तितकं थोडं आहे. मी थोडंफार काही त्यांच्याविषयी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांनी 1980 साली MBBS आणि 1984 साली मनोविकारशास्त्रामध्ये MD या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध चळवळ उभारण्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापन करायची ही कल्पना त्यांच्या मनात आली आणि मनोविकारशास्त्राचं शिक्षण घेतानाच ही कल्पना त्यांच्या मनात आली होती आणि त्यांनी ती प्रत्यक्षात सुद्धा उतरवली. त्यानुसार 23 मार्च 1990 रोजी ठाणे शहरात IPH अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतंच या ठाण्यातल्या संस्थेचं काम मर्यादित नाही तर उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणत्याही समस्या नाहीत परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्वविकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांकरता ही संस्था कार्य करते. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा वेगवेगळ्या प्रकारची कार्य ही संस्था करते. आणि रसिक हो, डॉक्टर आनंद नाडकर्णी हे पुणे इकडच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सदस्यसुद्धा होते. त्यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरसुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. गद्दे पंचविशी आणि विषादयोग ही तर प्रसिद्ध पुस्तकं. या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. रंग माझा वेगळा आणि असेच आम्ही सारे ही व्यावसायिक नाटकंसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या मयसभा या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. मिफ्ताच्या नाट्य विभागासाठी त्यांची कथा संकल्पना असलेल्या गेट वेल सून या नाटकाची त्यावर्षीची जी 10 सर्वोत्कृष्ट नाटकं होती त्या नाटकांमध्ये त्याची निवड करण्यात आली होती. आणि रसिक हो, खरंच आपल्या वक्तव्यातून आणि आपल्या हसतमुख चेहऱ्याने अनेकांना खऱ्या अर्थाने आनंद देणारे. आनंद हे नाव यथार्थ होतं, म्हणजे त्यांचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आणि खरंच दुसऱ्यांना आनंद देणं हेच जणू काही त्यांच्या जीवनाचं कार्य होतं. आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेकदा त्यांना ऐकलेलं आहे. अशा या महान व्यक्तिमत्वाला, अशा या थोर व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या

0: 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA नं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकिटाला 1 दर आकारते, तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकिटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं.

ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारशास्त्रामध्ये MT केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्त्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज आज आपल्यातून निघून गेला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. पुणे जिल्ह्यात हडपसर इथं एका रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य स्फोटक ठेवल्याप्रकरणी नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मे दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं आज वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. IPL क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: 107.1 मेगाहर्ट्ज आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. कार्यक्रम सुरू झाला आहे सप्तरंगी साथ, आणि ही सप्तरंगी साथ देण्यासाठी सज्ज आहे मी तुमची सखी मधुरा प्रभू.

या तिथे पलीकडे तिकडे माझ्या प्रियेचे झोपडे, किती गोड ना. लाखाची गोष्ट चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मालती पांडे यांच्या स्वरात.

ऐसा का अच्छा कार्यक्रमात अच्छा सप्तरंगी साथ कार्यक्रमात आपण प्रयत्न करणार आहोत तोच कल्पनेतला स्वर्ग शोधण्याचा।

जसिको, जिथे आपलं प्रेम आहे तिथे उन्हातही चांदवेची जाणीव. आहा, म्हणजे इथे या प्रेमिकांना प्रेम हीच भावना स्वर्गसुखाच्या तोडीची वाटते. इथे त्यांना कल्पनेतला स्वर्ग हा प्रेमाच्या साम्राज्यात सापडला आहे असं होऊ शकतं का? म्हणजे विचार येतो ना मनात, खरंच असं होऊ शकतं का? पण असंही उत्तर येतं, व्हायला काही होऊ शकतं का? नाही असं होऊ शकत. मला बालकवींची कविता आठवते, मंगलमय प्रेमकवन. बालकवींनी असं म्हटलंय, सृष्टी निमाली स्वर्गही नुरले, सृष्टी निमाली स्वर्गही नुरले, प्रेम मात्र मंगलमय उरले. सृष्टी निमाली स्वर्गही नुरले, प्रेम मात्र मंगलमय उरले. तेज हरपले तम मालवले, उन्मनी तमन तन्मय मुरले. जागृती नव्हती स्वप्नही नव्हते, भाव मनोज्ञ स्फुरले तेथे. सूरही नव्हते शब्दही नव्हते. मग काय होतं, मग काय झालं? सूरही नव्हते शब्दही नव्हते, गीतच हृदयंगम बनले ते. सृष्टी पातली स्वर्गही आले. आले बरं का? सृष्टी पातली स्वर्गही आले, तेज तमांचे

मीलन झाले, सूर उदेले शब्द निघाले, विश्व कवनते ऐकुनी धाले, विश्व कवनते ऐकुनी धाले।

रसिकहो, स्वर्गाची कल्पना किंवा कल्पनेतला स्वर्ग शोधायला फार कुठे दूर जायला नको हो. अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीत तो सापडतो. जसं की कोकणातल्या रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आपल्या गावी जर आपण गेलो की वाटतं की खरंच सौंदर्यात न्हाऊन निघालेली ती स्वर्गभूमी, ती इंद्रनगरी हीच तिथी आणि त्या इंद्रपुरीत वसलेला भव्य महाल म्हणजे त्या देखण्या खेड्यातलं आपलं कौलारू घर हो ना.

रसिको, खरंच देखण्या निसर्गाकडे जरी बघितलं ना, तरी कल्पनेतला स्वर्ग अगदी सहज सापडतो, हो ना? म्हणूनच कवी गह पाटील म्हणतात,

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणी सुंदर पडे त्याचे हा आविष्कारही किती गोड रसिक हो. पौर्णिमेच्या किंवा अगदी अष्टमीच्या रात्री जरी आभाळ निरखून बघितलं तरी चंद्र इतका सुंदर दिसत असतो, किंवा कधी कधी बघा चांदण्याने सजलेल्या त्या आभाळरूपी स्वर्गाचं कौतुक आपल्याला ते बघितल्यावर वाटल्याखेरीज राहत नाही हो. आणि खरंच चांदण्यांप्रमाणे शीतल प्रीत ज्यांच्या मनात उमलत असते अशा प्रेमिकांसाठी तर हे आभाळ ही खरोखरच चांदण्याची स्वर्गभूमीच असते. मला इंदिराबाईंची इंदिरा संतांची कविता आठवते, उत्फुल्ल पीत आहे, उत्फुल्ल पीत आहे चंद्रबिंब हा सरे, सरकले वरी अन झळाळली गोपुरे, पसरले धरे वर चंदेरी मोहन, ये झोत रुपेरी माझ्या खिडकीतून, भरुनिया चांदणे राहे या दालनी, भरुनिया चांदणे राहे या दालनी, अन वस्तूंवरुनी पसरे नवमोहिनी, हा तलम रुपेरी पडदादारी खुले, जणू चंद्रकरांचा झोतच येथे झुले, जणू करावया ते युगुलाचे कौतुक, दे चंद्र आयना आम्हाला नाजुक, लिले तराहुनी समोर याच्या किती, रेखिल्या आपुल्या आपण वदना कृती, त्या रेखाकृतीचे चाले नितकूजन, त्या रेखाकृतीचे चाले नितकूजन, पाहून बोललो कितीदा तरी आपण, जोवरी चंद्रमा हसेल नीलांबरी, जोवरी चंद्रमा हसेल नीलांबरी, जोवरी चांदणे येईल अभ्यंतरी, तोवरी चिरंतर आप तोवरी चिरंतन आपण होऊ इथे, तोवरी चिरंतन आपण होऊ इथे, हे प्रतीक आपुल्या प्रेमाचे बोलते, अजिजिना चढोनी आता माळीवरी, कवडसा उभा तो दिसतो भिंतीवरी, अजिजिना चढोनी जाता माळीवरी, कवडसा उभा तो दिसतो भिंतीवरी.

रसिक हो, चांदण्यात न्हावून निघालेल्या स्वर्गाविषयी आपण बोललो, पण पहा ना, कल्पनेतला स्वर्ग हा कसा व्यक्तीपरत्वे बदलत जातो. कधीकधी हा चंद्रताऱ्यांचा स्वर्ग अनुभवण्यासाठी नभाकडे पाहण्याची गरज भासतच नाही हो. एखाद्या वत्सल मातेला हा स्वर्ग घरातच सापडतो, हो ना?

रसिक हो, कसं असतं ना, या सगळ्या कल्पना कशा बदलत जाता बघा. कधी कधी काही भावना इतक्या म्हणजे सुंदर असतात, म्हणजे बाहेर कुठे स्वर्ग शोधायची गरजच नाही हो. हा कल्पनेतला स्वर्ग फार फार असं दूर नाही, तो आपल्याला घरातच सापडू शकतो ना. किंबहुना आपल्या स्वर्गवत घराला सजवून तो फुलवताही येऊ शकतो, हो ना.

किती बोलणार रसिकहो, मनोरथा चलत्या नगरीला. मालती पांडे यांचा मधुर स्वर, गदिमांची गीतरचना, बाबूजींचं संगीत आणि सीता स्वयंवर चित्रपटातलं हे गाणं आहे. सीतेचं मनोगत आहे, सीतामाईचं, मनोरथा चलत्या नगरीला भूलोकीच्या अमरावतीला. म्हणजे सीता स्वयंवर अजून झालेलं नाही, ती अयोध्या नगरी तिने पाहिलेली नाही, त्यावेळेचं ते गाणं आहे. आणि त्या अयोध्या नगरीला भूलोकीची अमरावती असं सीतामाई म्हणते. अमरावती म्हणजे काय? इंद्रनगरी, स्वर्ग. काय ऋणानुबंध असावा सीतामाईचा त्या नगरीसोबत? अजून तिने ती पाहिलीही नाही, तरी तिला तिचं अंतर्मन सांगतंय की आपल्या कल्पनेतला स्वर्ग आपल्याला अयोध्येतच सापडेल. आणि हा हे किती यथार्थ आहे. अयोध्या नगरी ही स्वर्गवत सुंदर नगरी होती. गदिमांनीच गीतरामायणात काय सुंदर शब्द वापरलेत अयोध्येकरता. अलका नगरीची उपमा तिला दिली आणि हे वर्णन अगदी यथार्थ आहे. हो, खरंच हे वर्णन ऐकल्यावर स्वर्ग पाहतोय की काय असं वाटतं. आणि खरंच ती तशीच होती, स्वर्गसंपन्न, स्वर्गपुरीच होती ती. म्हणजे सगळेजणं इतकी ऐश्वर्यसंपन्न, सर्वांचेच महाल असे रत्नांकित असायचे. आणि त्या अयोध्या नगरीतले प्रत्येक जण तो रत्नजडित सोनेरी मुकुट परिधान करायचे. सगळ्यांचेच असे रथ सुंदर होते आणि सगळेजण अयोध्या नगरीतले ते असा तो मोठे मोठे सोन्याचे ते मुकुट घालून त्या मोठ्या रत्नजडित रथांमधून चालले की प्रश्न पडायचा, अरे ह्याच्यातला राजा नेमका कोण आहे? म्हणजे सगळेजणच ऐश्वर्यसंपन्न होते आणि अगदी स्वर्गाचं वैभव त्या नगरीत होतं. तर आपल्याला आपल्या कल्पनेतला स्वर्ग गदिमांनी जे अयोध्या नगरीचं वर्णन केलंय ना, त्या वर्णनामध्ये सापडतोच सापडतो. तर कल्पनेतला स्वर्ग शोधताना गदिमांच्या गीतरामायणातल्या, गदिमांच्या आणि बाबूजींच्या या अजरामर गीताचा आस्वाद घेऊया.

रसिकहो, कल्पनेतला स्वर्ग हा कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवतायत. अनेक श्रोते माझ्यापर्यंत पोहोचवतायत. सुनील स्वप्नाली जोशी यांनी रत्नागिरी इथून ते कार्यक्रम ऐकतायत, त्यांनी कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया कळवली आहे. तसंच ईश्वरदास शेट्टी, हरिश्चंद्र पाटील त्यांनी एक कविता पाठवली आहे. स्वर्ग असा की बागेत जिथे खेळतात मुले, जिथे असतील सुखाचे आनंदाचे मळे, माणसे जिथे गोड बोलती प्रेमे वागती, स्वर्ग तिथेच दुसरा कुठे नमे. वा वा वा, फार छान. त्याच्यानंतर पंकज मोहोळ यांनी सुद्धा कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया पोहोचवलेली आहे. रजनीकांत पाटील, गायत्री वैशंपायन, श्रेय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. शिवाय दत्तात्रय अडत, प्रमोद राऊत, अशोक पाटील आणि पियुष कुमार यांनी सुद्धा कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अजूनही अनेकांचे मेसेज येत आहेत. नीललता भंबाडलेकर यांचा देखील आपल्याला मेसेज आलेला आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद रसिक हो. स्वर्ग जो आहे आपल्या कल्पनेतला आपल्या प्रत्येकाच्याच मनात स्वर्ग असतो. आणि खरंच हे जीवन आनंदी झाल्यावर स्वर्ग सुख अजून वेगळं काय, याची प्रचिती आपल्याला आल्या वाचून राहत नाही. आपलं जीवन सुंदर असेल तर स्वर्ग सुख हे मिळतंच मिळतं. थोड्याच वेळात आपण ऐकू शकणार आहात ठळक बातम्या.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: जाणून घेऊया ठळक बातम्या। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA यांनी आज जाहीर केलं। विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे आज सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले। ते 67 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 161 अंकांची घसरण झाली आणि तो 75,238 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची घसरण नोंदवत 23,643 अंकांवर

राम राम मंडळी, कसं काय? बरं आहे ना? 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. तुमच्या संग हाय, म्या तुमची सखी मधुरा प्रभू. काय तर मग, गाणी ऐकायची का लय भारी? अन कार्यक्रम सुरू झालाय सांजेच्या पारी.

रसिक हो, मगाशी सांजेच्या पारीच्या शैलीमध्ये उद्घोषणा जरी दिली असली तरी तुम्हाला माहीत आहे, सांजेच्या पारी कार्यक्रमात जेव्हा जेव्हा आपली भेट होते तेव्हा लोकपरंपरेचा भाग असलेली एक आपली परंपरा म्हणजे नारदीय कीर्तन परंपरा, त्याचा उत्तरंग अर्थात आख्यान मी सादर करत असते. आणि आज आख्यान या कार्यक्रम मालिकेचा 53वा भाग घेऊन मी सज्ज आहे. तर मी फार आज वेळ घेत नाही, उत्सुकता तुमची वाढवत नाही, आख्यानाला सुरुवात करते. आख्यान कुठलं असणार आहे?

भला। श्रोते हो, गोदावरी नदी ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। त्याच गोदावरीच्या तीरावर असलेलं पैठण क्षेत्र गावांना तीर्थक्षेत्र असं केव्हा म्हटलं जातं? तसं तर ज्या ज्या गावी संत राहिले ती तीर्थक्षेत्रच होतात ना हो। बघा ना, अनेक संत अनेक गावांमध्ये होऊन गेले। ही महाराष्ट्र भूमी संतभूमी आहे, संतांनी पावन झालेली भूमी आहे, आणि त्या संतांनी जिथे जिथे निवास केला ती ती क्षेत्र तीर्थक्षेत्र बनली। पैठण क्षेत्र हे फार पूर्वीपासून विद्येचं माहेरघर म्हणून तर ओळखलं जातच होतं। काशी क्षेत्रानंतर एखाद्या समस्येचं निराकरण करायचं असेल तर मुख्यतः काशीला धर्मसभेत निर्णय व्हायचा किंवा पैठणला व्हायचा। आपल्याला माहीत आहे, माऊलींना सुद्धा शुद्धीपत्र मिळवण्याकरता पैठणला जावं लागलं, कारण ते विद्येचं माहेरघर होतं, तिथे अनेक विद्वान मंडळी राहत होती। अशा या पैठण क्षेत्री होऊन गेले एकनाथ पावन, जयांचा सेवक नारायण। अशा या पैठण क्षेत्री एकनाथ महाराज होऊन गेले, ज्यांना संत पंचायतनामध्ये महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे। आणि अहो, काय ख्याती त्यांची, म्हणजे उत्तम प्रपंच आणि उत्तम परमार्थ दोन्हीचा आदर्श त्यांनी घालून दिला असे नाथ महाराज। गृहस्थाश्रमी वर्तन ज्यांचे, स्तुत्य बहु चांगले, अतिथीचे मन नाही भंगले। अहो, नाथांकडे आलेली कुठलीच व्यक्ती, कुठलाच अतिथी रिक्त हस्ते किंवा उपाशीपोटी गेला नाही बरं, कारण गृहस्थाश्रम आदर्श होता असे एकनाथ महाराज। आणि त्यांच्या पत्नी गिरिजाबाई अगदी अनुरूप, दोन्ही देह वेगळे पण मन एकच हो, असं सुंदर नातं होतं त्यांचं। उभयतांचा उत्तम प्रपंच सुरू आहे। आल्या अतिथा अन्न देणे नियम असा साधला। नाथांकडे 12 महिने पांडुरंगाला पूर्णावरणाचा नैवेद्य। नाथांच्या देव्हाऱ्यात विजयी पांडुरंगाची मूर्ती होती, आजही आहे। कशी आहे ती? या पांडुरंगाचे दोन्ही हात कटीवर नाहीत, एकच हात कटीवर आणि एक हात आशीर्वादाकरता समोर केलेला आहे, आणि त्या हातावर लोण्याचा गोळा आहे बरं। एकनाथ महाराज अत्यंत श्रीमंत संत, श्रीमंत दोन्ही अर्थाने, प्रापंचिक दृष्टीनेही श्रीमंत आणि पारमार्थिक दृष्टीनेही श्रीमंत। नाथांच्या पंक्तीला रोज 50 माणसं जेवायला असायची। रोज पहाटे लवकर उठावं, नदीवर स्नान करावं, मनसोक्त भावयुक्त अंतःकरणाने षोडशोपचारे पांडुरंगाची पूजा करावी, आणि दुपारी थोडी भोजन विश्रांती झाल्यानंतर प्रवचन करावं। नाथांकडे 12 महिने पुराण चालत असे आणि शेकडो भाविक श्रवणाकरता येत असत, तल्लीन होत असत। विशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला पावशेर गूळ दिला जायचा। नाथांकडे अन्नछत्रही होतं, अनेक लोक जेवत असत। साहजिकच एवढं अन्न आता शिजवायचं, पाणी भरपूर लागणार हो, शिवाय जेवून झाल्यावर माणसाला प्यायला पाणी तर लागणारच। पुन्हा असं तर नाही सांगता येत की जेवायला आम्ही तुम्हाला हवं तेवढं वाढतो, पाण्याची व्यवस्था तुमची तुम्ही बघा। शिवाय त्या काळात मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत मिळत नव्हत्या, असंही नव्हतं ना रसिक हो, तेव्हा एवढ्या लोकांना पुरेल इतकं पाणी नदीवरून आणायचं। शिवाय नाथांचा वाडा उंचावर होता, नदी खाली होती, मग करायचं काय? खरं तर सर्वच ऋतूंमध्ये ते त्रासदायक होतं। पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असताना भिजत किती पाणी भरायला जायचं हो, थंडीमध्ये कुडकुडत नदीवर किती वेळा फेऱ्या मारायच्या, आणि सर्वात जास्त प्रश्न होता उन्हाळ्यात। पैठण क्षेत्री रणरणता उन्हाळा, घामाच्या धारा लागायच्या हो, तापलेल्या उन्हात किती वेळा फेऱ्या मारायच्या, खूप जिकिरीचं काम होतं हे। आणि नाथ महाराजांचा प्रपंच श्रेष्ठ होता हे मी का म्हणते रसिक हो, किंबहुना मी असं म्हणेन की दाम्पत्य जीवनातलं आदर्श प्रेम म्हणजे काय, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाथ महाराज।

गिरिजाबाई, एरवी आपल्याला आदर्श प्रेमी म्हटल्यावर सलीम, अनारकली, बाजीराव मस्तानी, रोमिओ जुलियट, हीर, रांझा वगैरे आठवतात. पण रसिको, या सर्वांच्या पलीकडे नाथ महाराज आणि गिरिजाबाईंमधलं नातं किती सुंदर आणि गोड होतं पहा. त्या जुन्या काळात गिरिजाबाईंना त्रास होऊ नये म्हणून नाथ महाराज स्वतः पाणी भरायला जायचे, आणि इतकंच नाही तर घरातल्या इतर कष्टाच्या कामांमध्येही गिरिजाबाईंना मदत करायचे. म्हणून नाथ महाराज महान संत तर होतेच, पण त्या काळातले सर्वार्थाने श्रेष्ठ असे विचारवंत आणि एक प्रकारे क्रांतिकारक होते. हो, प्रपंचातलं कुठलंही काम आनंदाने करावं, पुरुषत्वाचा अहंभाव तर तिथे नाहीच, पण मी इतका विद्वान, वेदशास्त्र पारंगत, ग्रंथकार, कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार, अरे लोक मला इतका मान देतात, माझे पाय धरतात, असली विद्वत्तेची, अहंकाराची भावना मुळीच त्यांच्या मनाला स्पर्शून जाणार नाही. असे महान संत, परमार्थ जसा भगवंताचा तसाच प्रपंचही त्याचाच ना, त्यामुळे प्रपंचातलं कुठलंही काम ही त्याचीच पूजा आहे, हीच भावना सदैव अंतकरणात.

श्रोते हो, नाथ महाराज श्रेष्ठ कर्मयोगी होते. नाथांचा हा गृहस्थाश्रम, त्यांचे कष्ट भगवंत पाहत होता. नाथांवर निरतिशय प्रेम हो भगवंतांचं. प्रेम म्हणजे किती प्रेम, मातेसी गोडी जशी बालकाची, देवास प्रीती निज सेवकाची. संतुष्ट झाला बहुचक्रपाणी, नाथा गृही सेवूनी वाहू पाणी. भगवान गोपाळकृष्णांनी विचार केला, माझा भक्त किती कष्ट करतो, राब राब राबतो कशा करता, जनतारूपी जनार्दनाची सेवा करण्याकरता. भगवान संतुष्ट झाले

भगवंतानी असा विचार केला की नाथांच्या मदतीला आपण जावं, त्यांना मदत करावी असा विचार भगवंतानी केला. आणि एक दिवस नाथांच्या अंगणामध्ये येऊन उभे ठेले. अहो, त्यांनी विपराचा वेश घेतला, गळ्यात यज्ञोपवीत, वर चकोटी, घेरा अंगावर उपडलं. सकाळी सकाळी 9:30-10 सुमार नाथांनी नुकतीच भगवत पूजा केली होती. आणि त्यांचा परिपाठ होता की सकाळी पूजा झाल्यावर थोडंसं भागवत वाचन करावं. भागवताचं वाचन झाल्यावर नाथ महाराज आले बाहेर. अनेक मंडळी त्यांच्या भेटीकरता बसली होती. पूजा आटपून भागवत वाचन वगैरे करून नाथ बाहेर आले. एवढ्यात विप्रवेशात आलेले भगवंत नाथांच्या चरणावर मस्तक ठेवतायत. काय भाग्य नाथांचं, आपण ज्या भगवंतांच्या पायावर डोकं ठेवतो त्यांनी नाथांच्या पायावर आपलं मस्तक ठेवावं. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य सम्राज्ञ, त्यांनी आपलं स्वरूप नाथांना ओळखू दिलं नाही बरं का, मायेचं आवरण घातलं. पण नाथांची वृत्ती अशी होती, जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंतालाच ते पाहायचे, सर्वत्र भगवंत त्यांना दिसायचा. त्यामुळे एक कोणीतरी गृहस्थ आपल्या चरणावर मस्तक ठेवतायत हे पाहताच त्यांनी दोन्ही खांदे धरले आणि त्यांना उभं केलं आणि म्हणाले, कशाला आपण मला नमस्कार करता, मीच आपल्याला नमस्कार करतो, आपल्याला मी ओळखलं नाही, इथे येण्याचं काही प्रयोजन आहे का? म्हणून नाथ महाराज नमस्कार करायला गेले. त्यांनी करू दिला नाही, भगवंतानी सांगितलं, अहो मी दूरवरून आलो आहे, मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो आहे बरं, मी खूप गरीब आहे, माझी एक मनापासूनची विनंती आपल्याला,

ठाई महाराज, खूप गरीब आहे हो, मी फार दूरवरून आलो आहे. मला तुमच्याकडे काही कामाला ठेवाल का? भक्त वत्सल परमात्मा नाथांच्या भक्तीला भुलून हात जोडून विनंती करतोय.

अनंत कोटी ब्रह्मांड नायक इथे आलाय नाथांना भेटायला आणि म्हणतोय माझ्या हातून आपली काहीतरी सेवा घडावी या हेतूने मी फार दूरवरून आलोय हो, माझा हेतू पूर्ण होईल का? नाथ महाराज म्हणतात आपण दूरवरून आलात हे ठीक आहे, पण आपलं नाव काय? सांगितलं माझं नाव श्रीखंड आहे. बरं, अहो, नाथ महाराज म्हणतात अहो पण माझ्याकडे कामांना चाकर आहेत बऱ्यापैकी. हो, आता हेही खरं चाकर असले तरी कामाचा व्यापही खूप आहे, त्यामुळे बघूया तुमच्या कामाचं, पण त्याआधी मला सांगा तुमच्या घरी कोण आहे? हे विचारल्यावर विप्रवेशातले भगवंत म्हणतात माझ्या घरी कोणी नाही, मी एकटाच आहे हो. खोटं नाही बरं, खरंच ते एकटे आहेत, त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही विश्वात. एकमेवा द्वितीयम ब्रह्मम, एक ब्रह्मच जगात सत्य आहे, बाकी सर्व माया आहे. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला काम द्यायला काहीच हरकत नाही, आमच्या वाड्यात तुम्ही राहू शकता, पण व्यवहाराच्या दृष्टीने स्पष्टता हवी नाही का?

बुआ सांगा बरं मला, श्रीखंड्या बुआ, पगाराची काय अपेक्षा तुमची? सर्व गोष्टी तिथे येऊन अडतात, मागावून नाखुशी ओढवून घेण्यापेक्षा आधीच विचारलेलं बरं. असं काही विचारल्यावर ते विप्र महाशय म्हणतात, अहो कसला पगार कसलं वेतन, मी निष्काम बुद्धीने आपल्यासारख्या संतांची सेवा घडावी म्हणून आलोय हो इथे.

नाही काही नको हो मला, काही म्हणजे काही नको, तुमची सेवा घडावी, हे तुमची सेवा घडणं हेच माझं वेतन, काही मूल्य नको, माझ्या निवासाची तुम्ही व्यवस्था करताय, दोन वेळेचं जेवायला दिलं आणि काही वस्त्र नेसायला दिली, नवी नको हो, तुमची विरलेली दोन वस्त्र मला दिलीत ना, एकच दिलं तरी पुष्कळ आहे, एकटाच मी काय लागणार, मला जगण्याकरता अन्न आणि अंग झाकण्यापुरती वस्त्र एवढं बाकी काही नको, न लगे सर्वथावे तन उदरा पुरते देई अन्न, वस्त्रे द्यावी जीर्ण शीर्ण सेवा करीन निशिदिनी, महाराज मला खरंच वेतन नको, काही नको हो मला. नाथांनी विचार केला, काय हा वेगळाच प्रकार दिसतोय काहीतरी. अहो असा मदतनीस मिळेल का आजच्या काळात, तुम्हाला मिळाला तर माझा आधी नंबर द्या आणि माझ्याकडे पाठवून द्या. नाथ महाराज विचार करतात, वेगळाच दिसतोय बरं हा, बोलणं इतकं गोड, दिसतो इतका राजबिंडा, किती लाघवी, भलताच तेजस्वी, भलताच मनस्वी दिसतोय. तुम्ही भलतेच लाघवी आहात बुवा श्रीखंड्या, पण तुमची विना वेतन सेवा घेणं काही मला योग्य वाटत नाही. महाराज अहो मी गयावया करून सांगतोय तुम्हाला, माझं एवढं आहे का, तुमच्या घरी राहू देत, तुमची मला सेवा करू देत, काय सांगाल ती कामं करीन, मला वेतन नको हो. नाथांनी विचार केला, ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण करूया आपण, राहा तुम्ही माझ्याकडे काही हरकत नाही, पण एक थोडा खाजगी प्रश्न विचारू का? अहो विचारा की. तुमचं लग्न झालं आहे का हो? अगदी अनपेक्षित होता हा प्रश्न तसा. लाजत लाजत हा म्हणतो, नाही बुवा अद्याप नाही झालं बरं.

वेतन नको म्हणता, एक 5-6 महिने माझ्याकडे राहा, तुमचं वर्तन वगैरे मी सगळं बघतो, एखादी त्यानंतर तुम्हाला योग्य अशी कन्या पाहून तुमचा विवाह लावून देतो, लग्नाचा सर्व खर्च मी करीन, काय कशी काय वाटली कल्पना, कशी वाटली भगवंतांना ते मी तुम्हाला सांगते, पण या गीतानंतर गोपाळ कृष्ण

भगवंत विचार करतायत आता करावं काय, हे लग्नाचा विषय काढल्यानंतर अहो 16108 कमी आहेत का, आता अजून भर कुठून घालणार, पण आता हो म्हणण्यापासून पर्याय नाही. ठीक आहे, मान्य केलं भगवंताने. मग नाथांकडे राहू लागला. बरं श्रीखंड्या, अहो काय सांगू तुम्हाला, पहाटे सूर्योदयापासून ते रात्री नाथ महाराज निजेपर्यंत गरज पडेल ती सर्व कामं हा करायचा. सेवा करी स्वये श्री मुरारी, गंधव गायिता अंगासी चर्चित.

अहो मुळात एकनाथ हे नावच इतकं सुंदर आहे. बघा ना, या संपूर्ण जगाचा नाथ तो जगन्नाथ, पण त्या जगन्नाथालाही एकनाथ आहे. किंबहुना त्या जगन्नाथाने ज्यांना आपला नाथ मानलं, असे आपले एकनाथ महाराज हो. अहो काय नाथांच्या भाग्याचं वर्णन करावं. नाथांनी श्रीखंड्या म्हणून हाक मारावी की माधवजी जी महाराज करून धावत यावे. गंगेचे पाणी कावडी भरतो, आणि कावडी भरतो नाही नुसतं तर आवडी भरतो. रोज पहाटे नाथांच्या आधी उठावं, आधी उठून गोदा तीरावर जाऊन स्नान करावं, नाथांना पूजेकरता कळशीभर पाणी सोहळ्याने आणून ठेवावं, गंध उगाळावं, फुलांचं तबक तयार करावं, सगळी पूजेची तयारी करावी. अहो नाथांकडे गंध उगाळायचं म्हटलं तरी केवढं काम हो. भरपूर देव, एवढ्या सगळ्या देवांना गंध उगाळायचं म्हणजे परातभर गंध उगाळावं लागायचं, आणि गंध उगाळणं हे फार सोपं काम नव्हतं हो. सर्व सर्व कामं याने करावीत. आणि उन्हाळ्याच्या दिवसात ही कावड घेऊन नदीवर जाऊन फेऱ्यांवर फेऱ्या माराव्यात. उन्हाळ्याचं फार लागतं पाणी. सकाळी भरलेलं रांजण रात्री रिकामं व्हायचं, आणि मग ते सगळे रांजण रिकामे झाले की पहाटे पुन्हा जाऊन पाणी भरावं. हो रोज सुरू होतं हो हे. बरं, पाणी भरण्याचं काम झाल्यावर आता करू आराम असं नाही. हा श्रीखंड्या स्वयंपाकघरात जायचा, गिरिजाबाईंना लागेल ती मदत करायचा, जेवायला बसताना पाटपाणी मांडण्यापासूनचं सारं बघायचं हो. नाथांनी किती वेळा आग्रह केला की अरे माझ्या पंक्तीला बस, पण हा जेवायला नाही बसला कधी. त्यांना काय हवं नको ते बघून झाल्यानंतर त्यांचं भोजन झाल्यावर सर्वात शेवटी स्वतः जेवायचा, आणि त्यापूर्वी होणाऱ्या सर्व पंक्तींचं त्याने रोज उष्ट घरकट काढावं हो. रोज करावं हे काम. दिवसभरात कधी आराम केला नाही म्हणजे नाथांनी वामकुक्षी घेतली की हा त्यांचे पाय दाबायचा. वामकुक्षी झाली की पुन्हा नाथांचं पुराण असायचं, त्याची तयारी करावी, नाथांची बैठक व्यवस्था, श्रोत्यांची बैठक व्यवस्था, त्यानंतर सायंसंध्येची तयारी सारं सारं करावं. विशेष म्हणजे हसत मुखाने करावं बरं. त्या श्रीखंड्याच्या खांद्यावरची कावड बघितली आणि मोरोपंतांना पुन्हा आर्यास फुरली.

श्रोते हो, अशी सेवा 12 वर्ष या श्रीखंडाने केली, पण हा श्रीखंड प्रत्यक्ष गोपाळ कृष्ण आहे हे नाथांना कळलं कसं? तर या श्रीखंडाचं गुपित उघडकीला कसं आलं? त्याचं असं झालं की एक भक्त मदन राय शर्मा नावाचा, भगवान गोपाळ कृष्णांचा एक श्रेष्ठ भक्त, तपस्वी भक्त, भगवंतांच्या सगुण रूपाचं दर्शन व्हावं म्हणून द्वारकेजवळ एका तुळशीवनात भगवान गोपाळ कृष्णांचं नामस्मरण करत वर्षानुवर्ष बसला होता. मुखाने भगवंतांचं अखंड नामस्मरण सुरू होतं.

माता। भगवान श्री कृष्णांच्या सगुण रूपाचं दर्शन व्हावं म्हणून द्वारकेमध्ये तो शिवनाथ हा ध्यानस्थ बसून नामस्मरण करतोय। आणि एक दिवस असा नामस्मरण करत असताना, ती तपश्चर्या करत असताना, मोठ्या श्रद्धेने निष्ठेने भगवंतांची ती तपश्चर्या करत असताना, एक दिवस तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य साम्राज्ञ महर्षी वेद व्यासाने ज्याचं वर्णन केलंय, सत्यम सत्यम पुनःसत्यम भुजमुत्थ्याय च उच्यते न वेदाच्च परम शास्त्रम न देवहा केशवात परहा, तो गोपाळ कृष्ण अहो पहाटेच्या सुमाराला चतुर्भुज पितांबरधारी असे भगवान गोपाळ कृष्ण त्याच्या स्वप्नात आले। आणि मग त्याच्या मस्तकावर हात ठेवला, ह्याने भगवंतांच्या चरणांवर डोकं ठेवलं, हा स्वप्नदृष्टांत आहे बरं, आणि सांगितलं जा झणी जा, जा झणी जा पैठण क्षेत्री, अरे तिथे पैठण क्षेत्रामध्ये तुला माझं सगुण रूप पाहायचं आहे ना, तिथे पैठण क्षेत्री तुला ते पाहायला मिळेल। तिथे संत एकनाथांच्या घरी मी पाणक्या म्हणून वावरतो आहे आणि श्रीखंड्या असं माझं नाव आहे। हा स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर मदनराय शर्मा कुठे थांबतायत, लगेच जायला निघाले, मजर दल दर मजल करत हे महान भगवत भक्त चालतायत चालतायत चालतायत। मनात हाच विचार, ते एकनाथ महाराज किती भाग्यवान असतील आणि तिथे पाणक्याच्या रूपात वावरणारे भगवंत कसे बरं असतील।

स्वप्न दृष्टांत झाला मात्र आणि हे मदनराय शर्मा चालत चालत चालत चालत मजल दर मजल करत अहो द्वारका कुठे पैठण कुठे मजल दर मजल करत चालत चालत चालत चालत येऊन पैठण क्षेत्री पोहोचले. आणि योगायोग कसा असतो बघा, ध्यास होता भगवंतांचा आणि त्या गोदावरी नदीच्या तीरावर त्यांची आणि त्यांची पहिली भेट श्रीखंडासोबतच झाली. आणि ते तेज पाहून त्या हातातली कावड पाहून वाटलं की आपले भगवंत हेच असावेत. आणि त्यांनी विचारलं आपलं नाव काय, माझ्या नावाशी तुम्हाला काय घेणं देणं आहे, बरं इथे एकनाथ महाराज कुठे राहतात का सांगता का, कुठे राहतात ते सांगता का हो, ते खूप प्रसिद्ध आहे तुम्हाला नक्की माहीत असेल. ह्यांनी सांगायला नकार दिला, मला माहीत नाही आणि कशाला पाहिजे तुम्हाला, नसत्या चौकशा कशाला हव्यात, नवीन दिसता इथे, काय काम आहे तुमचं. सांगितलं हो मला स्वप्न दृष्टांत मिळाला आहे, हो त्या एकनाथ महाराजांच्या घरी माझे गोपाळ कृष्ण राहतात. हा हसायला लागला म्हणजे स्वप्नात झालेल्या दृष्टांतावर कुठे विश्वास ठेवताय म्हणून टाळलं. आणि मग हे मदनराय शर्मा सुद्धा कमी नाहीत, त्या श्रीखंडाचा पाठलाग करत करत गेले पण एकाएकी अचानक भगवंत गुप्त झाले. आणि मग नाथांचं घर पैठणात शोधणं काही कठीण नव्हतं म्हणून सर्वांना विचारत विचारत विचारत नाथांच्या घरी आलेले आहेत. नाथ महाराजांनी अंगणात असे तपस्वी पाहिल्यावर त्यांचं स्वागत केलं, त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि विचारलं आपलं इकडे येण्याचं कारण काय, आपल्याला पाहून आनंदच झालाय. आणि हे सांगतायत मदनराय शर्मा, महाराज मी द्वारकेहून आपल्याकडे आलोय हो, मला असा स्वप्न दृष्टांत झालाय की आपल्याकडे आपल्या वाड्यात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपल्या सेवेकरता इकडे आलेले आहेत. मला बघायचंय हो त्यांना, मला माझ्या गोपाळ कृष्णांना बघायचंय, कधी एकदा डोळे भरवून त्यांना पाहतोय असं झालंय. त्यांच्या दर्शनाकरता मी तळमळतोय, गेली 12 वर्ष द्वारकेमध्ये तपश्चर्या केली आणि भगवंतांनी मला तुमचा पत्ता सांगितला म्हणून तुमच्याकडे आलोय हो. चाकर बनून ते तुमच्याकडे राहतायत, पाणी भरण्याचं काम करतात हेही त्यांनी मला सांगितलं. नाथांच्या लक्षात आलं की गेली 12 वर्ष आपल्याकडे जो राहतोय श्रीखंड्या बनून हा दुसरा तिसरा कोळी नाही तर साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक गोपाळ कृष्ण आहे. श्रीखंड्या श्रीखंड्या, अरे श्रीखंड कुठे असतो, श्रीखंड्या श्रीखंड्या हाक मारतायत नाथ, सर्वत्र शोधतायत, वाढाभर फिरतायत पण कुठे सापडतच नाही हो. बाकीच्या चाकरांना सांगितलं तेही शोधतायत पण कुठे हा सापडतच नाही आहे. तळमळीने हाक मारतायत की प्रभो भगवंता माझ्याकरता नका येऊ हो, मी अपराधी आहे, राबवलं तुम्हाला, माझ्यासाठी मुळीच येऊ नका. पण देवा अरे 12 वर्ष तुझं सगुण दर्शन व्हावं म्हणून तपश्चर्या करणारे हे तापसी तुमचे निस्सीम भक्त इथे आलेले आहेत, त्यांना दर्शन देण्याकरता तरी या हो.

हाक मारताय, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत, पश्चाताप होत होता. कसं मी ओळखलं नाही भगवंतांना, आर्त तेने विनवलं, आर्त साथ घातली. देवा जिथे कुठे असशील तिथून माझ्या करता नाही पण तुझ्या या भक्ता करता ये हो, तुझ्या या भक्ता करता ये हो. अहो नाथांची ही आर्त वाणी ऐकली आणि भगवंत प्रकट झाले. कसे? नाथांच्या देवघरामध्येच श्रीखंड्याच्या रूपातच चंदन उगाळतायत. आणि गिरिजाबाई सांगत आल्या, अहो सर्वत्र वाडाभर शोधताय, आपला श्रीखंड तिथे देवघरातच आहे. नाथ म्हणतात, तुम्हाला पाहायचं आहे ना, तुम्हाला पाहायचं आहे ना भगवंतांना, या माझ्यासोबत. हा पहा, हा पहा, इथे तुमचा गोपाळ कृष्ण चंदन उगाळत बसले होते भगवंत. ते उगाळता उगाळता एक कटाक्ष टाकला नाथ महाराज आणि मदनराय शर्मा आणि गिरिजाबाईंकडे. अहो त्या श्रीखंड्यामध्ये त्रयांना भगवंताचं दर्शन झालं, भगवंताचं ते मनोहर रूप त्या तिघांनी डोह्यामध्ये अंतःकरणामध्ये साठवलं.

मनोभावे नमस्कार केला आणि आता भगवंत अदृश्य होण्याच्या मार्गावर आहेत तोच नाथांनी त्यांचे पाय धरले. देवा असं जाऊ नका, मला सोडून असं जाऊ नका, मला माझा शब्द पाळू देत तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही सेवा कराल तेव्हा तुमचं लग्न मिलावून देईन, तुमचा विवाह मिलावून देईन, तुम्ही एकटे आहात असं सांगितलं, त्याचा अर्थ आत्ता कळला, तुम्ही एकमेव अद्वितीय आहात, पण आता मला माझा शब्द पाळायला पाहिजे, तुमचं लग्न मिलावून देणारच देणार. अहो भगवंत म्हणतायत अहो कुठे लग्न लावून देता, माझं 16108 आधीच आहेत, विवाह झालेले आहेत, आधीच विवाह बंधनात अडकलोय, नवीन भर कशाला घालता, त्यापेक्षा असं करा माझा एक झालेला गाजलेला पण मला अत्यंत प्रिय असलेला विवाहच तुम्ही परत लावून द्या, पण कसा, तुमच्या लेखणीतून. हो नाथा, तुमच्या लेखणीतून साकार होऊ दे रुक्मिणी स्वयंवर, ते रुक्मिणी स्वयंवर लिहा, म्हणजे तुमचा शब्द पाळला जाईल आणि तुम्हाला माझं लग्न लावल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही लिहिलेल्या या ग्रंथाचं जे श्रद्धेने पठण करतील त्यांनाही ते पुण्य मिळेल बरं. आणि श्रोते हो, आजही अनेक विवाहेच्छू मंडळी म्हणजे उत्तम वरप्राप्ती करता आणि उत्तम वधू प्राप्ती करता रुक्मिणी स्वयंवर वाचतात, त्यांना वाचायला सांगितलं जातं, तशी श्रद्धा आहे. भगवंतानी रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याची आज्ञा केली आणि भगवंत दृश्य झाले. नाथ महाराज गिरिजाबाई मदनराय शर्मा तिघेही सद्गतीत झाले, तिघांचं अंतःकरण सद्गतीत झालं आणि मग नाथांच्या महान लेखणीतून एका महान ग्रंथाची निर्मिती झाली, तो ग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर.

श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरासोबतच मला मधुरा प्रभूला द्या अनुमती आणि ऐकत्रा 107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो वाहिनी. ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर आपण आस्वाद घेणार आहात हिंदी कार्यक्रमाचा. नमस्कार.

नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी

वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली असून तो प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅट करात राज्य शासनानं कपात केली असून आता 18% % कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. कांद्याला प्रतिकिलो 12.35 रुपये हमी भाव देण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 161 अंकांची घसरण झाली आणि तो 75,238 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची घसरण नोंदवत 23,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मुंबई चा काना कोपरा कई एक दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे. आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे का?

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी। पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं। मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली। 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली। ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे। आपण अवश्य ऐका।

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी। पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं। मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली। 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली। ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे। आपण अवश्य ऐका।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. 2023-24 साठी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम. ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजनसरा अग्रणी. नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित. आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर

0: इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 93.14 रुपये प्रति लिटर झाला आहे. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
1: चा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर अकोला जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. वर्ष 2023-24 साठीचे पुरस्कार आज सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर विभाग राज्यात तिसरा आहे तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर प्रथम आणि अमरावती विभाग द्वितीय क्रमांकावर आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यानं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक मिळवला असून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ससेगाव ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट गृहसंकुल गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज ही घोषणा केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी केवळ एनटीएच्या अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा असं आवाहन संस्थेनं केलंय. दरम्यान विद्यार्थी हे शासनाचं प्राधान्य असून त्यांच्याप्रती शासन संवेदनशील असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय. नीट परीक्षेसंदर्भात ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेचं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 14 जून रोजी मिळणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ही परीक्षा संगणकीय प्रणालीवर आधारित घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती संदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉ नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी म्हणून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला प्रतिसाद मिळत असून शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार डॉ प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीचे खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थात IIMC मध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 5 जून रोजी होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे किंवा अमरावतीतल्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे. एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतील. प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रासह पुणे आणि मुंबई इथंही आयोजित करण्यात येईल. भंडारा तसंच नागपूर जिल्ह्यातील सूर नदीलगत असलेल्या नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीकरता आकस्मिक पाणी मागणी करण्यात आल्यानं पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून आज दुपारी 4 वाजता 25 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. नदीकाठावरील गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सद्यस्थितीत धरणातील पाणी पातळी 314.95 मीटर असून धरणाचा जिवंत साठा 66.88 इतका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामनगर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं अनाधिकृत HTBT कापूस बियाण्यांच्या साठ्यावर धाड टाकली. या कारवाईत 37 संशयित बियाण्यांची पाकिटं, सीलिंग मशीन आणि कोरी पाकिटं, 35,437 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्यानं नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली असून 26 मे रोजी मान्सून केरळात पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवलाय. पुढील काही दिवसात दक्षिण भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत गोवा मार्गे मान्सून दाखल होऊन 7 जूनपर्यंत पुण्यासह काही भागात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उद्यापासून 19 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलाय. तर आज अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अमरावती जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस सह हा जिल्हा सर्वात उष्ण ठरला. त्यापाठोपाठ वर्धा इथं 44.5 तर अकोला इथं 44.4 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 43.4 तर बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आहे. नागपुरात आगामी 2 तासात वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 सामन्याला सुरुवात होईल. बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळखेड हे शेगाव तालुक्यातील स्वगणना करणारं पहिलं गाव ठरलं असून एकाच दिवसात 20 कुटुंबांची डिजिटल नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जनगणना मोहिमेला वेग मिळाला असून डिजिटल साक्षरतेचं आदर्श उदाहरण या गावानं निर्माण केलंय. उद्या अर्थात 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. 2023-24 साठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम. ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजंसर अग्रणी. नीट UG परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित. आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार। नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार, पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल। मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये

0: पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना आरंभ में एक बार करना अंत में भी एक बार करना उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनडीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले.

हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मंडळी, मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं, स्वप्ननगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी.
2: भेट

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकरच.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ। नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी। देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार। अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण, कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही। आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल। मुंबई CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबई CNGचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 7% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या ताव्या देण्यात आल्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी।
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA आज जाहीर केलं। विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील। परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं। नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली।
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए, 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा।
0: NTA ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं। नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात CBIला यश आलं आहे। 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले PV कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं CBIनं म्हटलं आहे। कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत। नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती। या प्रकरणातली सह आरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे। या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते। या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली। ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं CBIनं म्हटलं आहे। नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBIने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली। शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल, असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
3: पश्चिम एशिया क्षेत्रामध्ये युद्धाची परिस्थिती का प्रभाव आज पूरे विश्व पर दिखाई दे रहा है. भारत ने हमेशा समस्याओं के समाधान के लिए
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या

कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी यूएई सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चैतन्याच्या सुरांनी सुरू करूया एका प्रसन्न दिवसाची सुरुवात। भक्ती आणि मांगल्याचा एक सुरेल प्रवास घेऊन मी तुमची मैत्रीण कल्याणी सादर करत आहे आपल्या मनाचा ठाव घेणारा कार्यक्रम वंदन।

श्रोते हो, सकाळची ही प्रसन्न वेळ म्हणजे आपल्याला आयुष्याकडे एका नव्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची मिळालेली एक सुंदर संधी आहे. आपण अनेकदा सुखाची आणि ईश्वरी कृपेची अपेक्षा करत असतो, पण ती कृपा सामावून घेण्यासाठी आपली पूर्वतयारी किती आहे याचा विचार करायला लावणारी एक अतिशय सुरेख आणि मार्मिक गोष्ट आहे. एका गावात ना पावसाची प्रचंड ओढ लागली होती. पाऊस पडावा

म्हणून दोन शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण रोज पहाटे उठून आकाशाकडे आणि ईश्वराकडे पावसासाठी मनापासून प्रार्थना करूया. दोघेही रोज न चुकता अत्यंत श्रद्धेने प्रार्थना करत होते. पण त्यातील एका शेतकऱ्याने केवळ प्रार्थना करण्यावरच समाधान मानलं नाही, तर त्याने स्वतःच्या शेतात जाऊन नांगरणी केली, मातीची उत्तम मशागत केली आणि आपलं शेत बियाणं पेरण्यासाठी पूर्णपणे तयार ठेवलं. श्रोते हो, जेव्हा खरोखरच आभाळ भरून आलं आणि वळवाचा जोरदार पाऊस पडला, तेव्हा साहजिकच ज्या शेतकऱ्याने स्वतःचं शेत आधीच तयार ठेवलं होतं त्याच्याच शेतात पावसाचं पाणी मुरलं आणि उत्तम पीक आलं. दुसरा शेतकरी मात्र फक्त आकाशाकडे बघतच राहिला. हा प्रसंग आपल्याला भक्तीचा आणि कर्माचा अत्यंत सोपा आणि मानवतावादी संदेश देतो. ईश्वराची कृपा आणि चांगल्या संधीचा वर्षाव आपल्यावरती व्हायला नेहमीच तयार असतो, पण तो वर्षाव झेलण्यासाठी आपण आपल्या मनाची आणि कर्माची भूमी आधीच शुद्ध आणि तयार ठेवली पाहिजे. चला तर मग अंतःकरणातला याच शुद्ध आणि सात्विक भावाला साद घालणारे हे अलौकिक सूर ऐकूया.

आपण रोज सकाळी उठतो, स्वतःच्या कामाला लागतो आणि स्वतःच्या सुखाचा विचार करत असतो. पण खऱ्या अर्थाने सुंदर जगणं ते असतं ज्यामध्ये आपल्या अस्तित्वाचा प्रकाश इतरांच्याही वाटेवरती पडतो. एका अंधाऱ्या रात्री एक पूर्णपणे दृष्टीहीन असलेले वयोवृद्ध आजोबा हातात पेटता कंदील घेऊन रस्त्याने चालले होते. एका वाटसरूने त्यांना पाहिलं आणि न राहून विचारलं, अहो बाबा, तुम्हाला तर मुळीच दिसत नाही, मग हा पेटता कंदील कशासाठी? आजोबा अत्यंत शांतपणे हसले आणि म्हणाले, मला दिसत नाही हे अगदी खरंय, पण समोरून येणाऱ्या माणसाला तर डोळे आहेत ना. अंधारात कुणी माझ्यावर येऊन धडकू नये आणि समोरच्यालाही उजेड मिळावा यासाठी हा कंदील. केवढा हा निस्वार्थ भाव आहे ना. दुसऱ्याच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याचा हा विचारच मुळी ईश्वराच्या खऱ्या भक्तीचं आणि मानवतेचं दर्शन घडवतो. आपल्याही जगण्याचा असाच एक छोटासा कंदील इतरांच्या वाटेवर प्रकाश देणारा ठरावा. चला तर मग याच निखळ माणुसकीची आणि खऱ्या ईश्वरी रूपाची आठवण करून देणारं हे एक अत्यंत सुंदर गीत ऐकूया.

अनेकदा आपण स्वतःमध्ये असलेल्या छोट्या छोट्या उणीवांमुळे निराश होतो. माझ्याकडे हे नाही, मला ते जमत नाही, अशी स्वतःचीच आपली एक तक्रार असते, नाही का? पण जर दृष्टिकोन बदलला तर या उणीवांचाही किती सुंदर वापर होऊ शकतो याची एक खूप सुरेख गोष्ट आहे. एका शेतकऱ्याकडे पाण्यासाठी दोन घागरी होत्या. त्यातल्या एका घागरीला बारीक भेग पडलेली होती. रोज नदीवरून पाणी वाहून आणताना त्या भेगेतून पाणी थेंब थेंब गळायचं आणि घरी पोहोचेपर्यंत ती घागर अर्धीच भरलेली असायची. ती गळकी घागर स्वतःला खूप कमी लेखायची. एकदा तिने डोळ्यात पाणी आणून शेतकऱ्याची माफी मागितली आणि ती म्हणाली, माझ्या गळक्या स्वभावामुळे तुमची निम्मी मेहनत वाया जाते. शेतकरी तिला अत्यंत प्रेमाने म्हणाला, अगं वेडे, तू कधी नीट पाहिलंयस का? तुझ्या बाजूने गळत येतेस त्या वाटेवर मी मुद्दाम फुलांच्या बिया पेरल्यात. तुझ्यात सांडलेल्या पाण्यामुळे आज त्या रखरखीत वाटेवरती किती सुंदर आणि रंगीबिरंगी फुलं अशी टवटवीत हसतायत. तुझ्या या वेगळेपणामुळेच रोज घराला एक नवा सुगंध मिळतोय. श्रोते हो, आपल्या उणीवांसोबत देखील स्वतःवर प्रेम करायला शिकलं की जगणं किती सुरेल होतं ना. याच प्रसन्न आणि आश्वासक भावनेला साद घालणारे हे अलौकिक सूर.

कधी कधी अथांग पसरलेल्या या जगातल्या असंख्य समस्या पाहून आपल्याला असं वाटतं की मी एकटा माणूस या जगात काय मोठा बदल घडवून आणू शकतो. पण मानवतेचा धर्म असं सांगतो की संपूर्ण जग बदलता आलं नाही तरी चालेल, पण एका जरी जीवाला आपल्यामुळे आनंद मिळाला तरी जगण्याचं सार्थक होतं. एका समुद्र किनाऱ्यावर भरती ओसरल्यानंतर हजारो तारामासे म्हणजेच स्टारफिश पाण्याविना वाळूत तडफडत होते. तिथे आलेला एक लहान मुलगा खाली वाकून एक एक मासा उचलायचा आणि पुन्हा समुद्राच्या पाण्यात फेकायचा. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या एका मोठ्या माणसाने विचारलं, अरे बाळा, इथे हजारो मासे आहेत, तू किती जणांचे प्राण वाचवणार? तुझ्या या करण्याने जगात काय मोठा फरक पडणार आहे? त्या मुलाने खाली वाकून आणखी एक मासा उचलला, अथांग समुद्रामध्ये भिरकावला आणि हसून म्हणाला, जगात काहीच फरक पडला नाही ना, तरी मला चालेल, पण या एका माशाच्या आयुष्यात मात्र नक्कीच फरक पडला असेल. एका निस्वार्थ कृतीतच खरी ईश्वरी शक्ती आणि माणुसकी सामावलेली आहे. चला तर मग सकाळच्या या प्रसन्न वातावरणात मनाला कमालीची शांतता देणारं ही सुरेल रचना.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासामध्ये कधी सुखाचे आनंदी क्षण येतात तर कधी दुःखाचे आणि संघर्षाचे डोंगर उभे राहतात. पण या दोन्ही टोकांच्या परिस्थितीमध्ये मनाचं संतुलन कसं टिकवून ठेवायचं हा एक मोठा प्रश्न असतो. एका राजाने आपल्या राज्यातील सुजाण आणि ज्ञानी लोकांना सांगितलं, मला असं एक छोटंसं सुवर्ण वाक्य द्या जे वाचून मला दुःखाच्या काळात धीर मिळेल आणि सुखाच्या काळामध्ये माझा अहंकार कमी होईल. एका अत्यंत अनुभवी वृद्धाने एका छोट्या कागदावरती एक वाक्य लिहून ते राजाच्या अंगठीमध्ये लपवून ठेवायला सांगितलं. पुढे काही वर्षांनी राजावरती मोठं संकट आलं. तो सर्व बाजूंनी घेरला गेला आणि एकाकी पडला. नैराश्याच्या या क्षणी त्याने ती अंगठी उघडून चिठ्ठी वाचली. त्याच्यावरती लिहिलं होतं, हेही दिवस निघून जातील. या एका वाक्याने राजाला नवी ऊर्जा मिळाली. दुःख कायम राहणार नाही हा विश्वास मिळाला आणि पुढे सुखाचे दिवस आल्यावरही तो कधी गर्वाने हुरळून गेला नाही. श्रोते हो, येणारा प्रत्येक क्षण